मध्यमवेळी 219 8 हेक्टमीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 106 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर आकाशवाणी .gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आजवार रविवार भारतीय सुवर्णदिनांक 31 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात होत आहे मंगलध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

सर्व मंगल कल्याण करणारी, सर्वांचं हित साधणारी, शरणागतांना आश्रय देणारी अशी जी गौरी पार्वती, तिला नमस्कार असो. सर्वात्मक, सर्वेश्वर असे त्या अनंत परमेश्वराचे एकमेव रूप. विश्वातील सर्वच प्राणी मात्र ही त्याची लेकरे. मात्र या मानवाने लढिवाळपणे त्यास अनेक नावे दिली, शिव, विष्णू, गौरी इत्यादी. अंतिम परमेश्वर एकच. आणि मात्या पित्यांना जशी सर्व मुले समान असतात, तशी ही परमेश्वर रूपी माऊलीही दुजाभाव, आपपरभाव न करता सर्वांचं कल्याण करते, हित करते, शरणागतांना अभय देते. या माऊलीचं रूपही रमणीय आहे. त्या परमेश्वरी शक्तीला पुन्हा पुन्हा वंदन असो.

0: जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये बुद्धी रूपाने भरून राहिली आहे, तिला नमस्कार असो, त्रिवार नमस्कार असो। साऱ्या विश्वात भरून राहिलेल्या परमेश्वराची अनेक रूपे, त्यापैकी एक म्हणजे देवी शारदा। ती सर्व प्राणी मात्रात बुद्धीच्या रूपाने अस्तित्वात आहे, कमी अधिक प्रमाणात, पण त्यामध्ये तिचा दुजाभाव नाही। तिने आपल्यावर कृपा करावी, आपणास आशीर्वाद द्यावा म्हणून तिला पुन्हा पुन्हा नमस्कार असो।
1: प्रकाश किरण हा कार्यक्रम आता आपण ऐकलात। श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन केलं होतं सुधा कुलकर्णी यांनी, श्लोक गायन ऋषिकेश पोडस यांचं, आणि वाचक स्वर होता श्यामल अवक्षणकर यांचा। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 6:10 होत आहेत। प्रसारित करीत आहोत प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

श्रोते आताच आपण योगिनी जोगळेकर यांनी गायलेली भूपाळी ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

संत तुकडोजी महाराज यांचा अभंग आपण ऐकलात अजित कडकडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार गंधर्व यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

शोधून आता सभा संत कबीर यांची हिंदी भक्ती रचना ऐकलीत कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या स्वरात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातल्या या गीताबरोबरच प्रभात मोहन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 6:30 21 जून 2026 हा दिवस 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाईल. देशभरात एकाच वेळी केल्या जाणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकांचा समावेश असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोडवरून करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है

0: ही हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
1: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे। जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे। नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जल सर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत। या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणारी नीट UG फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे। याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं। ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत। देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आली असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातला बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे। दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली। लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं। ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले। इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागिर कालिबाफ सहभागी होत आहेत। दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे। होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल

0: यांनी म्हटलं आहे. हे तीन टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमेरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM म्हणजे 106 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 44 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी आहे संदीप तोरुगडे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: परमार्थाबद्दल लोकात सर्वसाधारणपणे नावड दिसून येते। याचं मुख्य कारण असं की परमार्थ ही काय चीज आहे हेच लोकांना समजत नाही, आणि न समजता त्यासंबंधी टीका करणं ही अलीकडची फॅशन झालेली आहे। परंतु परमार्थाचं वर्म ज्याला समजलं त्याला त्याची गोडी लागल्याखेरीज राहणार नाही, हे मात्र निश्चित। प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ। सामान्य माणसाला आपलं जीवन नीरस आणि बेचव असल्याचाच अनुभव येतो। दुधात मीठ पडलं तर ते नाचतं, त्यात साखर पडली तर ते गोड होतं। त्याचप्रमाणे जीवनामध्ये वासना शिरली की जीवन कडू होतं, पण त्यात नामानं प्रवेश केला की ते गोड होतं। याचं कारण जीवनाचं मूळ स्मरण आहे। स्मरण बिघडलं की जीवन बिघडतं, आणि स्मरण सुधारलं की जीवन सुधारतं। थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं स्मरण तसं जीवन हा सिद्धांत आहे। सामान्य माणसाचं स्मरण वासनारूप असतं आणि ते चिंता किंवा चिंतन अशा प्रकारे नांदतं। भूतकाळाचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता करणं हेच माणसाचं जीवन झालेलं आहे, आणि ते अत्यंत दुःखप्रद असल्याचा प्रत्येकाला अनुभव येतो। माणसाच्या स्मरणाचा स्वभाव मोठा विचित्र आहे। ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडतात त्या स्मरणात प्रकर्षण राहतात, आणि ज्या गोष्टी मनासारख्या घडतात त्या स्मरणाच्या पाठीवर तत्काळ पुसून जातात। उदाहरणार्थ जर कोणी आपला मानसन्मान केला तर तो मनुष्य आपल्या स्मरणात फार थोडा वेळ राहतो। याच्या उलट जर एखाद्यानं आपला अपमान केला तर त्या मनुष्याला आपण जन्मभर विसरत नाही। त्याचप्रमाणे जे जे काही आपल्याला प्रत्यक्षात मिळालेलं असतं त्याचा आपल्याला विसर असतो, उलट जे काही आपल्याला मिळत नाही ते सर्व आपल्याला कधी मिळेल याचीच चिंता सारखी लागलेली असते, आणि मिळत नाही म्हणून दुःखही होतं। पुढ्यात वाढलेलं ताट न उष्टवता श्रीखंड बासुंदीचं जेवण मिळत नाही म्हणून रडत बसण्यासारखाच हा प्रकार होय। स्मरण बिघडल्याचं दुसरं लक्षण म्हणजे स्वतःला श्रेष्ठ सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा कनिष्ठ इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स समजणं। या दोन्ही प्रकारच्या लोकांना जीवनाच्या अंतापर्यंत खरं समाधान प्राप्त होत नाही, कारण मी देह या भावावरच मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ही समजूत नांदत असते। देहभावाचं मूळ अज्ञान आणि तेच सर्व दुःखाला कारण आहे, आणि म्हणूनच स्मरण सुधारणं हीच खरी संस्कृती, हीच खरी सुधारणा, आणि तेच परमार्थाचं वर्म होय। जी कृती समाधानाकडे नेते ती संस्कृती, आणि ज्यानं सुखाची धारणा होते ती सुधारणा। मंगल स्मरण समाधान प्राप्त करून देतं, त्याचप्रमाणे अखंड सुखाची धारणा करण्याचं सामर्थ्य मंगल स्मरणात आहे। भगवंताचं नाम परम पवित्र आणि मंगल आहे म्हणून नामस्मरण करणं हे सुसंस्कृतपणाचं आणि खऱ्या सुधारणेचं लक्षण होय। यासाठी जगातील सर्व संतांनी जगाला नामस्मरणाचाच उपदेश केलेला आहे। नामाच्या स्मरणानं वासनेचा लोप होतो आणि अंतःकरणात प्रभुप्रेम निर्माण होतं। नामाच्या स्पर्शानं मंगल विचार स्फुरू लागतात, उच्चार रसाळ होतात, आचार प्रेमळ घडतात। आज जीवनामध्ये नेमक्या गोष्टी याच दुर्मिळ झालेल्या आहेत, आणि सर्वत्र द्वेष, मत्सर, अनादर आणि कलह यांचाच सुकाळ आहे। जीवनवृक्षाला वासनेची कीड लागल्यामुळं त्याला फक्त दुःखाचीच फळं लागतात। नामस्मरणाच्या सतत अभ्यासानं साधकाच्या स्मरणाचं स्वरूप पालटतं। पाण्यावर रेष ओढली की ती क्षणभर दिसते परंतु दुसऱ्याच क्षणी नाहीशी होते। त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या नित्य अभ्यासानं साधकाच्या जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसंगांमुळं सुखदुःखाचे

चरे क्षणभर उमटतात पण दुसऱ्याच क्षणाला विलयाला जातात. याचं कारण असं की नामधारकाच्या स्मरणात प्रभू प्रामुख्यानं नांदत असतो आणि प्रपंचातील इतर सुखदुःखांचे प्रसंग गौणत्वानं असतात. संसारातील सुखदुःखांना सामान्य माणसं फाजील महत्व देतात, त्यामुळं सुखाच्या प्रसंगानं हुरळून जाणं आणि दुःखाच्या प्रसंगानं कोळमळून पडणं हा त्यांचा स्वभाव होतो. याच्या उलट नामधारकाच्या स्मरणात सुखदुःखाचे प्रसंग ठरतच नाहीत. त्यांना तो अंतिम साध्याच्या दृष्टीनं मुळी महत्वच देत नाही, शिवाय त्यांच्या स्मरणात राहायला त्यांना जागाच शिल्लक राहिलेली नसते, कारण ती जागा प्रभूनं आधीच व्यापलेली असते. याचा विलक्षण परिणाम साधकाच्या जीवनात होतो. एका बाजूनं त्याला समाधान प्राप्त होतं आणि दुसऱ्या बाजूनं प्रभूचं प्रेमसुख अखंड लुटायला मिळतं. आता कदाचित असा प्रश्न निर्माण होईल की ज्या नामस्मरणाच्या अभ्यासानं ही दिव्य प्राप्ती होते ते नामस्मरण करायचं कसं. त्यासाठी हा विषय थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. वास्तविक नाम कसंही जरी घेतलं तरी ते फळतं, कारण ते त्याचं वास्तुसामर्थ्य आहे. म्हणून साधकांनी हा सिद्धांत नीट ध्यानात ठेवावा. नामस्मरणाच्या साधनेला पूरक म्हणून नामस्मरण करण्याचे काही स्थूल तर काही सूक्ष्म प्रकार जे सर्वसाधारण साधकाला जमण्यासारखे आहेत तेवढे काय आहेत ते पाहूया. नामाचा उच्चार करणं आणि तो कानाने लक्षपूर्वक ऐकणं हा पहिला प्रकार. याच्या अभ्यासानं चित्ताची एकाग्रता लवकर साधली जाते. नामाचा मुखानं उच्चार आणि कानाने त्याचं श्रवण असं सतत करीत राहिल्यानं आपल्या जीवनात नामाचं चक्र निर्माण होतं. सुदर्शन चक्राच्या सहाय्यानं भगवंत दुष्टांचा संहार करतो आणि सुष्ठांचं सर्व संकटांपासून संरक्षण करतो. त्याचप्रमाणे संतांचं हे नामचक्र साधकाच्या अंतःकरणात काम क्रोध आदी विकारांचा संहार करतं आणि त्याचं सर्व संकटांपासून रक्षण करतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. दुसरा प्रकार म्हणजे नामाचा उच्चार करणं आणि ते करत असताना उपास्य मूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत आणि मस्तकापासून चरणापर्यंत पुन्हा पुन्हा पाहत राहणं. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हा अभ्यास उत्तम आहे. एकदा एका साधूला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला. त्यानं त्या साधूला सांगितलं की आपण तुझे सर्व कामं करू पण एका अटीवर. ती अट म्हणजे काम सांगण्याचं तू ज्या क्षणी थांबवशील त्या क्षणालाच आपण तुला खाऊन टाकू. त्या साधूनं राक्षसाला पुष्कळ कामं करायला सांगितली आणि त्यानं सुद्धा आपल्या अचाट सामर्थ्याच्या जोरावर ती सर्व कामं केली. शेवटी काहीच काम सांगायला शिल्लक राहत नाही असं पाहिल्यावर साधूची पाचावर धारण बसली. शेवटी त्याला एक युक्ती सापडली. त्याने त्या राक्षसाला एक खड्डा खणून उंच खांब रोवायला सांगितलं. राक्षसानं ते काम एका क्षणात केलं. नंतर साधूनं त्याला एक विलक्षण काम सांगितलं. खांबाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत आणि फिरून वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सारखं चढत उतरत राहणं हेच ते काम. राक्षस ते काम करून अगदी थकून गेला तरी काम संपेना. शेवटी त्यानं साधूचे पाय धरले. आपलं मन हा असाच एक राक्षस आहे. त्याच्या चंचल स्वभावामुळं आपण अक्षरशः अधोगतीला जात आहोत, म्हणून त्याला असं काम द्या की त्यानं राम म्हटलं पाहिजे. ते काम म्हणजे नाम. नामाचा उच्चार करणं आणि तसं करीत असता मनाला डोळ्यांवाटे उपास्य मूर्तीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आणि पुन्हा मस्तकापासून चरणापर्यंत फिरवीत ठेवल्यानं मनाची चंचलता आणि बहिर्मुखता नष्ट होऊन स्वरूपी ते स्थिर होतं.

0: ओम शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत। चिंतन हाच चिंतामणी।

0: चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान।
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
4: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा
4: तर कधी असते अपेक्षा।

0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
0: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतात. यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक

0: महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष SD गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले.

0: यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जून पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नेट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. 9:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे. ऐकवित आहोत साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: संदीप दादा,
0: धनश्रीताई,
1: आपल्या श्रोत्यांचं आपण या कार्यक्रमात अगदी मनापासून
0: स्वागत करूया आणि कार्यक्रमाला
1: सुरुवात करूया. संदीप दादा, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमातलं पहिलं पत्र मी घेत आहे आणि हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत बाजीराव वाघमारे केरूर, एकनाथ इंगवले महे, अण्णासो खोत दत्तवाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड, ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ आणि मित्र परिवार, त्यासोबतच आहेत वीरभद्र जंगम बस्तवाड. तर हे सर्व श्रोते आपल्याशी नवीन जोडले गेले आहेत दादा. मागील आठवड्यामध्ये त्यांचं पहिलं पत्र होतं, आजच्याही कार्यक्रमात या श्रोत्यांचा सहभाग आपल्याला पत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर या पत्रात ते लिहित, आपल्या गोड आणि सुमधुर आवाजानी मंत्रमुग्ध करणारी ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. पुढे लिहित आहेत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून सप्रेम नमस्कार हा जो कार्यक्रम प्रसारित होत आहे हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांशी तुम्ही जोडले जाता, अनोखा कार्यक्रम तुम्ही सादर करता, यासाठी खूप खूप धन्यवाद, असे या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे.
0: तर धनश्री कार्यक्रमातलं हे दुसरं पत्र आणि हे पत्र लिहिणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, कुमारी भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडी, वारणा कापशीहून स्वरा अहिल्या, कीर्ती, आदिराज आणि उत्तम पाटील. प्रिय ताई आणि दादा, सस्नेह नमस्कार. दरवर्षीप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या जातक पक्षाप्रमाणे आम्हा श्रोत्यांची अवस्था झाली आहे. दर रविवारची सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची वाट पाहणारे आम्ही सर्व श्रोते मित्रपरिवार कधी एकदा रविवार येतो अशी अवस्था होत असते. त्याचबरोबर आकाशवाणी सांगली केंद्रावरील सर्वच कार्यक्रम श्रवणीय आणि बहारदार असतात असं या श्रोत्यांनी म्हटलेलं आहे. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाविषयी

0: तुम्ही अतिशय छान प्रतिक्रिया व्यक्त केली आहे श्रोते हो, याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्याप्रमाणे दर रविवारच्या कार्यक्रमांची तुम्ही वाट पाहता, अर्थातच मी आणि ताई देखील तुमच्या पत्रांची आणि ईमेलची वाट पाहत असतो. तेव्हा पत्र पाठवा, ईमेल करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा.
1: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत चाबूक सरवाडीहून भारत, निशाताई, प्राजक्ता, आनंदी, लालू, मालन सरकार, पोपटराव. तर हे सर्व श्रोते आपल्याला पत्रात लिहित आहेत, आपल्या लाडक्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल आकाशवाणीचे हार्दिक अभिनंदन. आकाशवाणीविषयी अनेक निवेदकांनी आपले मनोगत, आपल्या भावना व्यक्त केल्या. खूप चांगल्या भावना होत्या, ऐकताना खूप मन भरून आलं होतं असंही या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
0: कार्यक्रमात यानंतरचं जे पत्र आहे ते आहे वारणा रेडिओ श्रोता संघ, वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथले विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या माई, करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे हे श्रोते कल्याण इथून. अतिशय नेमक्या शब्दात आणि कमी शब्दात या श्रोत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती म्हणजे प्रभातीचे रंग या कार्यक्रमाविषयी. हे श्रोते म्हणतात, प्रभातीचे रंग या कार्यक्रमातून दरवेळेस आम्हाला नवनवीन माहिती मिळत असते, ती माहिती आमच्या ज्ञानात भर घालते. प्रभातीचे रंग या सांगली आकाशवाणी केंद्राच्या विशेष कार्यक्रमासाठी या श्रोत्यांनी मनापासून धन्यवाद कळवले आहेत. श्रोते हो, कार्यक्रम ऐकत रहा, आनंद घेत रहा आणि आमच्यापर्यंत पत्रांच्या रूपानं आणि ईमेलच्या रूपानं तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवत रहा.
1: आता या कार्यक्रमातलं हे पत्र जे आहे हे आपल्या नियमित श्रोत्यांचं आहे आणि हे श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगलीचे. हे लिहितायत, 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, तर या दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच आकाशवाणी सांगली केंद्राला आणि केंद्रातील सर्व रसिक परिवाराला हार्दिक शुभेच्छा. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकत राहा, अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. आणि श्रोते हो, खरं झाडे लावणे हे जितकं महत्वाचं आहे, त्यासोबतच या झाडांचं संवर्धन करणं देखील काळाची गरज आहे. तेव्हा श्रोते हो, झाडांची काळजी आपण सर्वांनी घेतली, निसर्गाची आपण काळजी घेतली, तरच निसर्ग आपल्या सोबत राहील. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार आज आपण करणं गरजेचं आहे, कारण इतके दिवस झालं पावसाच्या प्रतीक्षेत फक्त आपणच आहोत असं नाही, तर शेतकरी बंधू देखील आहेत. श्रोते हो, संपूर्ण शेती आपली पावसावर अवलंबून आहे. पावसाचं पाणी जर आपल्याला उपलब्ध झालं तरच पिण्यायोग्य पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे, आणि या सर्व गोष्टींसाठी निसर्गाचा समतोल राखणं महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूयात आणि निसर्गाचं संवर्धन करूयात. वळूयात दादा पुढील पत्राकडे.
0: यानंतरचं जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, असा प्रेमळ संदेश देणारे हे आपले नियमित श्रोते. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा इथून, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले श्रोते आहेत. सुरुवातीला हे श्रोते म्हणतात, ताई आणि दादा सप्रेम नमस्कार. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पत्रांना आणि ईमेलना मेसेजेसना तुम्ही पोहोच दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तसंच हे श्रोते म्हणतात, 2 जून रोजी आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये उद्घोषकांनी 5 गाणी आणि 5 पत्रांचा समावेश केलेला होता, तर थोडीशी या कार्यक्रमाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण जास्तीत जास्त पत्रांचा आणि श्रोत्यांच्या नावांचा देखील समावेश या कार्यक्रमात होणं अपेक्षित असतं. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आवडला नाही, गाणी कमी लावलीत तर हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त पत्रांचा आपण समावेश करावा, अशा पद्धतीची ही सूचना या आपल्या श्रोत्यांनी कळवली आहे. तर श्रोते हो, या कार्यक्रमासाठी पत्र पाठवत राहा, कार्यक्रमाचा आनंद घेत राहा.
1: दादा आताच तू पत्र वाचलंस, यानंतर माझ्या हातात जे पत्र आलेलं आहे ते पत्र आहे श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण विरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मुंचे शिरडोन श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड अनिल परीट चंदूरचे श्रोते. तर दादा आपल्या या कार्यक्रमात या श्रोत्यांचं खूप दिवसांनी पत्र आलेलं आहे, तर श्रोते हो नियमितपणे

0: कार्यक्रम ऐकत रहा आणि नियमितपणे आम्हाला पत्र लिहित रहा, आम्ही तुमच्या पत्रांच्या प्रतीक्षेत असतो. तर दादा, या सर्व श्रोत्यांनी एकत्रित आपल्याला अभिप्राय कळवलाय, ते लिहितायत. ताई आणि दादा, सप्रेम नमस्कार. 8 जून रोजी रात्री 10 वाजता शुभांगी ताई यांनी सादर केलेला आपकी पसंद हा कार्यक्रम खूप आवडला. त्यासोबतच मंगळवार 9 जून रोजी अपर्णा कल्लोळ यांनी आपली आवड आम्हास ऐकवली, ती खूपच आवडली. जास्तीत जास्त पत्रांना पोहोच मिळाली, सादर करते यांना धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, नक्की आठवणीनं आम्हाला पत्र लिहित रहा. कार्यक्रमांमध्ये काही बदल अपेक्षित असतील, काही सूचना असतील, तर त्याही आम्हाला लिहून कळवायला विसरू नका.
1: तर धनश्रीताई, माझ्या हातात हे जे पत्र आहे, हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपर सोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले श्रोते. उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलान शेख, सिमर शेख, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर नेहमीप्रमाणे या श्रोत्यांनी तारखेनुसार आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवलेली आहे. धनश्रीताई आणि संदीप दादा यांना आमचा नमस्कार. विनंती विशेष, 31 मे या दिवशी रविवारी सकाळी 9:20 प्रसारित झालेला कार्यक्रम सप्रेम नमस्कार, हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला. श्रोत्यांच्या पत्रांचा, ईमेलचा आणि संदेशांचा समावेश करून, अर्थातच त्याचं सुंदर वाचन करून बहारदार पोहोच देण्यात आली. या कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर 1 जून रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता सादर करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंद, हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांनी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. या छानशा कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी संवाद साधला होता तो समृद्धीताई कुलकर्णी यांनी. याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 10 वाजता सादर करण्यात आलेला समस्त श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आपकी पसंद, आणि हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश करून बहारदार गीत ऐकवण्यात आली आणि हा कार्यक्रम सादर केला होता संदीप दादा यांनी. परंतु या कार्यक्रमात आमच्या पत्राचा समावेश झाला नाही म्हणून आम्ही थोडेसे नाराज आहोत, असंही या श्रोत्यांनी म्हटलंय. तर श्रोते हो, जास्तीत जास्त श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असतो, तेव्हा एखाद्या कार्यक्रमात पत्राचा समावेश झाला नाही तर आपण नाराज न होता कार्यक्रमाचा आनंद घेऊन या कार्यक्रमासाठी पत्र जरूर पाठवण्याचं करावं. पुढे श्रोते म्हणतात, 2 जून म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत अंतर्गत सादर करण्यात आलेला शेतकरी बांधवांच्या पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आवड बळीराजाची, आणि याच दिवशी रात्री 10 वाजता सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम म्हणजे आपली आवड. या दोन्ही कार्यक्रमात फक्त आणि फक्त कोल्हापूर आणि सांगली या दोन ठिकाणच्याच श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. तर यामध्ये सहभाग होता मधुरा पुजारी यांचा. यामुळे आम्ही नाराज आहोत, असं हे श्रोते म्हणतात. आकाशवाणी सांगली म्हणजे एक चांगली मेजवानी असते, त्यामुळं आकाशवाणी सांगलीवर सर्व श्रोत्यांच्या पत्रांना न्याय मिळावा. एखादं गण कमी गेलं तरी हरकत नाही, पण श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश केला जावा ही विनंती, असं हे श्रोते आपल्याला म्हणतायत.
0: दादा, कार्यक्रमातलं आता हे शेवटचं पत्र. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपर सोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलाई शेख, करिश्मा शेख, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला खूप दिवसांनी पत्र पाठवलेलं आहे. पत्रात लिहितात, 7 जून रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्ही ऐकला, खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये संदेश, ईमेल आणि पत्रांचा समावेश करून सुंदर वाचन करून बहारदार कार्यक्रम आपण प्रसारित केला, त्यासाठी धनश्रीताई आणि संदीप दादा आपले खूप खूप धन्यवाद. पुढे लिहितात, याच दिवशी सकाळी 11 वाजता हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम सादर झाला, तर हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता संदीप दादा यांनी. पुढे लिहितात, 8 जून रोजी सोमवारी रात्री आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश तर झालाच, पण त्यासोबतच बहारदार गाणी प्रसारित करण्यात आली. पण त्यांनी आपल्याला एक खंत बोलून दाखवली, ते लिहितात, आमच्या पत्राचा मात्र आपकी पसंद या कार्यक्रमात समावेश करण्यात आला नाही,

0: आम्ही नियमितपणे पत्र पाठवत असतो। आपली आवड, आपकी पसंद, आवड बैराज्याची या कार्यक्रमांसाठीही आम्ही पत्र लिहित असतो, तेव्हा आमच्याही पत्रांचा आपल्या या कार्यक्रमात समावेश करावा अशी त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे। आणि सोमवारी आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित केला होता शुभांगी ताई यांनी, तेव्हा या सर्व श्रोत्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलेलं आहे। दादा, आपल्या हातातील पत्र आता संपलेली आहेत, वळणार आहोत ईमेल कडे।
1: धनुषीताई, कार्यक्रमात मेल पाठवणारे आपले हे नियमित श्रोते अर्थातच सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र इथले आपले रंगरंगोली रसिक श्रोते। या श्रोत्यांनी अमृत कलश या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया ईमेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कळवलेली आहे। हे श्रोते लिहितात, अमृत कलश या कार्यक्रमात संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति संजीवनी ताईंनी दिलेले योगदान आणि कार्य गौरवणीय आणि स्तुत्य वाटलं। कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकण्यासाठी प्रयत्नशील राहून कुटुंबातील सदस्यांचं पालन पोषण जबाबदारीनं ओळखून सदैव प्रयत्नशील असणाऱ्या कुटुंब प्रमुखाला जेव्हा वृद्धापकाळी मोठ्या हाल अपेष्टांना कष्टांना समस्यांना सामोरं जावं लागतं अशा वेळी संजीवनी ताईंसारख्या महिला आपुलकीनं वृद्धांसाठी कार्यरत राहतात। त्यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्य लकेर उमटते आणि ती लकेर जीवनाच्या संध्याकाळी महत्वपूर्ण ठरते। वयाच्या अंतिम पडावाच्या क्षणी दिलासा देणारी आपुलकीची साथ जीवाला शांती समाधान देणारी ठरते। संजीवनी पाटील यांची मुलाखत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवसंजीवनीची बाग फुलवणारी ठरली। श्रीनिवास जरंडीकर यांच्या सादरीकरणाला आणि रेवा देवरस यांच्या मुलाखत घेण्याच्या कल्पक कौशल्याला सप्रेम नमस्कार।
0: दादा, याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल माझ्याकडे प्राप्त आहे, यामध्ये ते लिहितायत, जनमानसांवर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पाडण्यासाठी त्याचं सादरीकरण प्रभावीपणे मांडणं महत्वाचं ठरतं। हे सांगण्याचे कारण म्हणजे सांगली आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट दर्जेदार ज्ञानमयी प्रबोधनात्मक असतात, पण अशा कार्यक्रमांकडे जनतेचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांची अगदी थोडक्यात माहिती करून देणारा प्रोमो लोकप्रिय करणं महत्वाचं ठरत असतं। आणि याच दृष्टीनं सांगली आकाशवाणीचे निवेदक निवेदिका कलाकार प्रभावीपणे प्रोमो तयार करून त्याचे सादरीकरण वेळोवेळी जनमानसात बिंबवत असतात, त्यामुळं अशा कार्यक्रमांबद्दल रसिक मनात रुची निर्माण होत असते। सर्वच प्रोमो उत्कृष्ट पद्धतीनं शब्दांकित करून जनहृदयात उत्तम असे स्थान निर्माण करत आहेत। प्रभावी प्रोमो ही सांगली आकाशवाणीची खासियत निश्चितच कौतुकास्पद आहे। यासाठी सांगली आकाशवाणी परिवाराचे मुक्त कंठातून कौतुक करणं क्रमप्राप्त ठरते। अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मनपूर्वक आभार अभिनंदन, तसेच सर्व प्रोमो निर्मितीच्या संपूर्ण टीमला सप्रेम नमस्कार। दादा, यावेळचा जो मेल आपल्याला सुधीर शिरोळकर यांनी पाठवलेला आहे तो थोडासा वेगळा आहे। आपण आपले जे कार्यक्रम सादर करतो या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय नेहमीच येत असतात, पण आत्ताचा जो अभिप्राय आलेला आहे तो आपण जे प्रोमो तयार करतो या संदर्भात आहे। तेव्हा श्रोते हो, तुम्ही इतका छान ईमेल करून आम्हाला ही आपली प्रतिक्रिया कळवलीत यासाठी धन्यवाद।
1: तर धनशीताई, यानंतरचा जो मेल आहे ते पाठवणारे श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिर्टे तालुका वाळवा इथले श्रोते। या श्रोत्यांनी कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाविषयी आपला अभिप्राय ईमेलद्वारे कळवलेला आहे। ते म्हणतात, शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम मनापासून आवडला। यामध्ये पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी दिलेली माहिती उपयुक्त वाटली। विविध कारणांमुळे पचनसंस्थेस त्रास उत्पन्न होतो। आधुनिक तपासणी तंत्रज्ञानाच्या आधारे पचनसंस्थेतील विकाराचं अचूक निदान करता येतं। अनेक जण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक औषधं वापरत असतात। त्या औषधांचा शरीरावर विपरीत परिणाम देखील होत असतो। पचनसंस्था बिघडू नये याकरता योग्य आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे। आरोग्य चांगलं राहावं, पचनशक्ती सुधारावी यासाठी आहार कसा असावा, कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर पवन कदम यांनी सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली। ऐश्वर्या पटवर्धन यांनी छान संवाद साधलेला होता। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद। असे या

0: पाठकांनी कळवलंय.
1: दादा, यानंतरचा या कार्यक्रमातील हा शेवटचा ईमेल. पाठवणारे आपले हे श्रोते नवीन आहेत, लक्ष्मण तोडकर. तर या श्रोत्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूयात. आणि श्रोते हो, तुम्ही नियमितपणे आमचा कार्यक्रम ऐकत रहा आणि आमच्या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय सूचना आम्हाला कळवत रहा. हे श्रोते आपल्या ईमेलमध्ये लिहित आहेत, नमस्कार, मी लक्ष्मण तोडकर, मी ज्येष्ठ नागरिकांचं काम करतो. दिनांक 16 जून 2026 रोजी संजीवनी विजयकुमार पाटील अंकली यांची मुलाखत ऐकली. खरंच मॅडम अतिशय ऍक्टिव्ह आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणच गावातील सर्व गोरगरीब लोकांसाठी देखील त्या खूप मेहनत घेतात. आणि संजीवनी पाटील यांची मुलाखत आपण प्रसारित केली यासाठी सांगली आकाशवाणीचे धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर दादा, आता आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, ईमेल संपलेले आहेत.
0: बरोबर आहे, पण कार्यक्रमात समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
1: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे

0: हे आकाशवाणीचे धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर दादा, आता आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, ईमेल संपलेले आहेत.
1: बरोबर आहे, पण कार्यक्रमात समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
0: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत राहा, आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. तर श्रोते हो, हा जो पत्ता आहे, या पत्त्यावर पत्र लिहून आम्हाला तुम्ही तुमचे अभिप्राय कळवायचे आहेत.
1: त्याचबरोबर ईमेल करण्यासाठी आमचा ईमेल आय डी सांगली आकाशवाणी @gmail.com.
0: तर श्रोते हो, ईमेल ऍड्रेस ही तुम्हाला कळलेला आहे आणि पत्र लिहिण्यासाठी पत्ताही कळलेला आहे. तेव्हा आम्हाला पत्र आणि ईमेल जरूर लिहा, कारण आम्ही तुमच्या पत्रांच्या आणि ईमेलच्या
1: प्रतीक्षेत आहोत. तर श्रोते हो, सांगली आकाशवाणी आता फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे.
0: तेव्हा श्रोते हो, लाईव्ह कार्यक्रमांचा आस्वाद जर आपल्याला घेता आला नाही तर हरकत नाही, कारण या कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब वरही देखील
1: उपलब्ध करत आहोत.
0: तेव्हा जरूर यांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाची वेळ संपत आली, तेव्हा आता सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
1: आणि मला संदीप दादाला
0: आम्हा दोघांनाही निरोप द्या. सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार. साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. 9:30:32 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम बालसभा काही क्षणातच.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
1: कमी व्याजने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: हसला अनोळखी ऍप पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: मी कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का? काय कसं आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच,
0: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: RBI सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार.
1: बोला नाथ. अरे शकून सांग, अरे कोण पैसा देईल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय.

बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण एका कल्पक आणि धाडसी मुलीची कथा जाणून घेणार आहोत, जिनं लहान वयात आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर एक असा अनोखा शोध लावला ज्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. आणि ती मुलगी म्हणजे ॲड्रिनी माकोसिन्स्की. आज जगभरात एक तरुण संशोधक आणि कल्पक शोधक म्हणून ओळखली जाणारी ॲड्रिनी ही कॅनडामधील एक सामान्य विद्यार्थिनी होती. पण तिच्या जिज्ञासू वृत्तीनं आणि जिद्दीनं तिनं अशक्य वाटणारं कार्य शक्य करून दाखवलं. ॲड्रिनी माकोसिन्स्की हिचा जन्म 3 ऑक्टोबर 1997 रोजी कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथे झाला. तिचं बालपण इतर मुलांच्या पेक्षा थोडंसं वेगळं होतं. लहानपणी तिचे आई वडील तिला महागडी खेळणी आणून देत नसत, तर तिच्या हातात जुन्या वस्तू, स्क्रू, ट्रान्झिस्टर्स दिले जायचे. त्यामुळे ॲड्रिनी लहानपणापासूनच वस्तू कशा काम करतात हे समजून घेण्यात आणि स्वतःला नवीन गोष्टी बनवण्यात रमू लागली. ती अतिशय संवेदनशील आणि विचार करणारी मुलगी होती. जेव्हा ती 15 वर्षाची होती तेव्हा तिची फिलिपिन्समधली मैत्रीण तिला भेटली. त्या मैत्रिणीनं ॲड्रिनीला सांगितलं की तिच्या घरात वीज नसल्यामुळं ती रात्री अभ्यास करू शकत नाही आणि त्यामुळं ती परीक्षेत नापास होत आहे. ही गोष्ट ऐकून ॲड्रिनी खूप अस्वस्थ झाली. तिच्या मनात सतत एक प्रश्न घोळत होता. आजच्या आधुनिक युगात मुलांना अभ्यासासाठी प्रकाश मिळत नसेल तर आपण विज्ञानाचा वापर करून त्यावर काय उपाय शोधू शकतो, तिनं विचार केला. मानवी शरीर नेहमी उष्णता उत्सर्जित करतं. ही उष्णता म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच असते, ती वाया जाते. जर आपण या शारीरिक उष्णतेचं रूपांतर विजेमध्ये करू शकलो तर. याच विचारातून तिनं रात्रीचा दिवस केला, प्रयोग केले

अखेर 2013 वयाच्या अवघ्या 15 वर्षी तिनं एका अनोख्या टॉर्चचा शोध लावला. त्या टॉर्चला तिनं नाव दिलं पोकरी टॉर्च. या टॉर्चचं वैशिष्ट्य असं होतं, याला चालवण्यासाठी कोणत्याही बॅटरीची, सेलची किंवा सौर ऊर्जेची गरज नव्हती. ही टॉर्च केवळ हातामध्ये धरल्याने मानवी शरीराच्या उष्णतेपासून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालत असे. बेल्टियर टाईल्सचा वापर करून तिनं हा चमत्कार घडवून आणला होता. सुरुवातीला अनेकांनी तिच्या या कल्पनेवर विश्वासच ठेवला नाही. एवढी लहानशी मुलगी आणि बॅटरीशिवाय टॉर्च कशी बनवू शकते, असंही लोक म्हणाले. पण ॲड्रीनी खचली नाही. तिनं आपला प्रयोग यशस्वी करून दाखवला. तिच्या या अद्भुत शोधामुळं तिला 2013 गुगल सायन्स फेअर तिच्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांकाचं जागतिक पारितोषिक मिळालं. या शोधामुळे ती एका रात्रीत जगप्रसिद्ध झाली. ॲड्रीनी एवढ्यावरच थांबली नाही, तिनं आणखीन एक शोध लावला ज्याचं नाव आहे ई ड्रिंक. आपण जेव्हा गरम कॉफी किंवा चहा कपामध्ये ओततो तेव्हा त्यातून बरीच उष्णता वाया जाते. ॲड्रीनीनं अशा कपाची निर्मिती केली जो या गरम पेया उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करतो आणि त्या विजेने आपण आपला मोबाईल फोन चार्ज करू शकतो. तिच्या या विज्ञानाचा वापर पर्यावरणपूर्वक पद्धतीने करण्याच्या कौशल्यामुळं तिला जगभरातून अनेक पुरस्कार मिळाले. जगामध्ये सर्वात प्रभावशाली तरुणांच्या यादीत तिची निवड झाली. ॲड्रीनीच्या जीवन प्रवासातून आपल्याला अनेक प्रेरणादायी संदेश मिळतात. पहिला संदेश म्हणजे साधने महत्वाची असतात, तुमची कल्पकता जास्त महत्वाची असते. ॲड्रीनीकडे कोणतीही मोठी प्रयोगशाळा नव्हती. तिनं घरातील टाकाऊ वस्तू आणि सामान्य साधनांमधून जगातील सर्वोत्तम शोध लावला. त्यामुळं संसाधनं कमी असली तरी आपण मोठं काम करू शकतो हे लक्षात येतं. आणि दुसरा संदेश म्हणजे समस्यांवर रडण्यापेक्षा उपायांवर भर द्या. आपल्या मैत्रिणीची समस्या पाहून तिनं केवळ हळहळ व्यक्त केली नाही तर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मुलांना तिसरा महत्वाचा संदेश म्हणजे विज्ञानाचा वापर पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्हावा. तिचे शोध हे दाखवून देतात की आपण निसर्गाला आणि मानवी ऊर्जेला पूरक असे तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे जेणेकरून प्रदूषण वाढणार नाही. मुलांना ॲड्रीनी माकोसिन्स्की हिनं हे सिद्ध करून दाखवलं की एका छोट्या कल्पनेत संपूर्ण जगाला प्रकाशमान करण्याची ताकद असते. एका विद्यार्थिनीनं जागतिक स्तरावर विज्ञानाची नवी दिशा दाखवून दिली. जेव्हा कधी आपल्याला वाटेल की मी लहान आहे, मी काय करू शकतो, तेव्हा ॲड्रीनीची आठवण ठेवा. तिनंही तिच्या घरातील छोट्या खोलीतून एकटीनंच सुरुवात केली होती. आणि लक्षात ठेवा, निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली आहे, तिचा वापर करून पर्यावरणाचं रक्षण करणं आणि मानवाचं कल्याण करणं हे आपलं कर्तव्य आहे. बालमित्रांनो, आपल्या कल्पनेचा वापर करून ऊर्जेची बचत करूया. टाकाऊ वस्तूमधून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया आणि आपली पृथ्वी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रकाशमान बनवूया. कारण निसर्गाच्या सोबतीने विज्ञानाची खरी प्रगती होईल.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत सूर्यमालेतील बटू ग्रहांना. बालमित्रांनो, त्याआधी सर्वप्रथम आपण पाहूया मागील आठवड्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागील आठवड्यामध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता, नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून वर्तवलं गेलं, नंतर तो दुर्बिणीच्या साह्यानं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं होतं त्या शास्त्रज्ञाचं नाव ज्यानं हे गणिती नियम शोधले. मुलांना या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये प्रिन्सिपिया या ग्रंथात गतीचे तीन नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या नियमाने आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या सूर्यमालेतील बटुग्रह या सदस्याकडे. बटुग्रह हे आपल्या सूर्यमालेतील छोटे खगोलीय गोळे आहेत. ते एखाद्या ग्रहासारखे साधारण गोल असतात आणि सूर्याभोवती फिरतात, पण त्यांचा सूर्याभोवतीचा मार्ग आणि कक्षा अंतराळातील इतर कचऱ्याने आणि लहान खडकांनी व्यापलेला असतो. त्यामुळं त्यांना संपूर्ण ग्रहाचा दर्जा न देता बटुग्रह असं म्हणलं जातं. बालमित्रांनो, प्लूटोचा शोध ही एक रंजक गोष्ट आहे. हा ग्रह सुद्धा पहिल्यांदा गणिती पद्धतीने आणि नंतर दुर्बिणीने शोधला गेला. मागील भागात आपण पाहिलं युरेनसच्या कक्षेतील फरकांच्या वरून शास्त्रज्ञांनी युरेनसच्या कक्षेवर गुरुत्वीय प्रभाव टाकणारा एखादा ग्रह त्याच्या पलीकडे असावा असा अंदाज वर्तवला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी नव्या ग्रहाची आकाशातील जागा देणार

गणित मांडलं आणि नेपच्यून या ग्रहाचा शोध लागला. मुलांना त्यानंतर काही वर्ष युरेनस आणि नेपच्यून यांचं निरीक्षण करताना त्यांच्या कक्षेतील विचलन समजलं. त्यावरून न्यूटनच्या नियमांचा वापर करून नवव्या ग्रहाच्या अस्तित्वाबद्दल अंदाज वर्तवले गेले. 1930 क्लॉइड टॉम्बाग या खगोलशास्त्रज्ञानं शक्तिशाली दुर्बिणीच्या मदतीने या नवव्या ग्रहाचा शोध लावला. बालमित्रांनो, तेव्हापासून ते तुमच्या आई वडील, मोठी भावंड, शाळेत असेपर्यंत सर्व मुलांना शाळेत सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत असंच शिकवलं जायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला ना, मग आता 8 ग्रह कसे? मुलांनो, त्याचं असं झालं, 2006 वैज्ञानिकांनी ग्रहगोलाचे नियम बदलले. या नियमांना अनुसरून प्लूटोला मोठ्या ग्रहाच्या यादीतून काढून बटुग्रह बनवलं आणि मग सूर्यमालेत मुख्य 8 ग्रहच राहिले. नवीन शोध लावलेल्या वस्तूला नाव देण्याचा अधिकार लॉवेल या वेधशाळेकडे होते. त्यांनी सर्व जगातून नावांच्यासाठी प्रस्ताव मागवले. प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने या 11 वर्षाच्या ऑक्सफर्ड इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचवले. व्हेनेशियाला रोमन कथा आणि खगोलशास्त्रामध्ये खूपच रुची होती. तिला हे नाव संभाव्य काळ्या आणि थंड ग्रहासाठी योग्य वाटले. प्लूटो हे नाव संशोधक पारसीवाल लॉवेल आणि टॉम्बाग यांच्या नावाचं एकत्रीकरण सुद्धा दाखवतं. बालमित्रांनो, तुम्ही जर प्लूटोवर गेलात तर तुमचा वाढदिवस 284 वर्षातून एकदा येईल. म्हणजे काय माहिती का, सूर्याभोवती एक चक्कर मारायला प्लूटोला सूर्याभोवती एक फेरी मारायला 284 वर्ष लागतात. बालमित्रांनो, प्लूटो शिवाय अंतराळामध्ये अनेक बटुग्रह लपलेले आहेत. त्यांचा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला. सिरिस हा मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मधील लघु ग्रहांच्या पट्ट्यात फिरणारा एकमेव बटुग्रह आहे. तो इतर बटुग्रहांच्या तुलनेत सूर्य आणि पृथ्वीच्या खूप जवळ आहे. एरिस हा प्लूटोपेक्षाही आकाराने मोठा आणि वजनानं जास्त आहे. हा सर्वात दूरचा बटुग्रह आहे जो नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे स्थिर आहे. त्याचा शोध 2005 लागला आणि सुरुवातीला त्याला ग्रह म्हणून वर्गीकृत केलं होतं. हा शोध लावलेला दुसरा सर्वात मोठा बटुग्रह आहे. त्याच्यामुळं एरिस आणि प्लूटो या दोघांनाही ग्रहांच्या श्रेणीतून बटुग्रहांच्या श्रेणीखाली आणण्यात आलं. हायमिया हा बटुग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील भागात म्हणजे कुईपर पट्ट्यात आहे. हा खूप वेगाने गोल फिरतो. सूर्यमालेत सर्वात वेगाने फिरणाऱ्या वस्तूपैकी हा एक आहे. येथे एक दिवस फक्त 4 तासांचा असतो. वेगाने फिरल्यामुळं याचा आकार गोल न राहता अंड्यासारखा लंबगोल झाला आहे. पुढचा बटुग्रह आहे मेकमेक. हा बटुग्रह आपल्याला सूर्यमालेच्या बाहेरील भागात म्हणजे कुईपर पट्ट्यात आहे. हा दिसायला तांबूस रंगाचा आहे. तसंच त्याच्यावर गोठलेला मिथेन वायूचा बर्फ आहे. अंतराळात अजूनही असे शेकडो बटुग्रह आहेत ज्यांचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. ते सूर्यापासून खूप दूर असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश खूपच कमी पोहोचतो. त्यामुळं त्यांचा शोध घेणे अवघड जाते. बालमित्रांनो, आता जाणून घेऊया बटुग्रहांच्या वैशिष्ट्याबद्दल. बटुग्रहांच्या वातावरणात 98% नायट्रोजन, बर्फ आणि थोड्या प्रमाणात मिथेन व कार्बन मोनॉक्साईड आहे. हे आवरण त्याच्या पृथ्वीवरील बर्फापासून बनलं आहे. प्लूटोला 5 उपग्रह आहेत. नासाचे न्यू होरायझन्स हे एकमेव अंतराळयान प्लूटो जवळून गेलं आहे, ज्यानं या लघुग्रहाचे अनेक सुंदर फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. आपण न्यू होरायझन्स तसंच होएंजर मिशन्स याबद्दल ऐकलं आहे. तुम्हाला शोधायचं आहे या मिशनबद्दलची

माहिती. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. न्यू होरायझन्स तसंच व्हॉयेजर मिशन याबद्दल तुम्ही ऐकलं आहे. तुम्हाला शोधायचं आहे या दोन्ही मिशनबद्दलची माहिती, गुपित अवकाशाची. यामध्ये आता इतकंच. तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी थोडस जाणून घेऊया. 10 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पहिल्या योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेते योगपटू शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. 10:30 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:35 नागब्रह्म या कार्यक्रमात पंडित काशीनाथ शंकर बोरस यांचं गायन. 11 वाजता हॅलो आपकी पसंत, तर 11:40 आज का शब्द आज की सूक्ती, त्यानंतर भावधारा प्रसारित होईल. दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय प्रसारणात वनितानंद हा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला योग आणि योगाची आसनं याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत, त्यानंतर योग आणि आहार याविषयी त्याचबरोबर राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची मुलाखत. 1 वाजता हिंदीमधलं बातमीपत्र, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम, ऐसी अक्षरे असे की 1:55 2 वाजता कृषीवाणी, त्यानंतर 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, 2:15 दोपहर समाचार, नादब्रह्म 2:30, 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युवाणी हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीत, यामध्ये लोकधन हा विशेष कार्यक्रम, संस्कृतमधल्या बातम्या 6:20, 6:30 T20 महिला क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आमच्या AM9 आणि FM9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होत राहतील. 6:30 रूपरेषा, 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण,

6:55 मिनिटाने योग संजीवनी 7:00 प्रादेशिक बातमीपत्र 7:15 वृत्तविशेष 7:30 मिनिटाने माझं घर माझं शेत यामध्ये हरिभक्त परायण नारायण भगवान खबाळे पाटील यांचं प्रवचन रात्री 8:00 एक गाणे ताजे धमाने 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या 12:30 या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज 8:00 ही बातमीपत्र त्याचबरोबर 9:15 स्पॉटलाईट 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम तर 10:00 रविवासरी संगीत सभा 11:00 हिंदीतून बातम्या 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर श्रोते हो असे होते आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजता प्रसारणात तुमच्या सोबत मी संदीप तोरुगडे.
1: श्रोते हो, आज 21 जून 2026 आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि ऐतिहासिक देणगी आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून ते शरीर मन आत्मा यांना एकत्र जोडणारं असं शास्त्र आहे. नियमित योग केल्यानं शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू बळकट होतात. प्राणायामामुळे श्वसनक्रिया सुधारते आणि शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होते. मानसिक पातळीवर योग हा ताणतणाव चिंता नैराश्य दूर ठेवण्यास आपल्याला मदत करतो, त्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती यांची वाढ होते. आजकाल उद्भवणाऱ्या मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आहे. श्रोते हो, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं या विशेष कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत अहमदाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले योग साधक योगपटू श्री शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार श्रोते हो, योग साधनेचा उगम आपल्या देशातच झालेला आहे, आपल्या भारत भूमीमध्ये झालेला आहे. श्रोते हो, अहमदाबादमध्ये अलीकडेच जागतिक स्तरावरील योगासन स्पर्धा पार पडल्या. अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा होती. जगभरातील जवळजवळ 70 अधिक देशांच्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. अवघ्या जगाला ही अनमोल देणगी आपल्या देशानं बहाल केली आहे. या सुवर्ण इतिहासाला आणखी झळाळी देणारी आणखी एक सुवर्णमयी कामगिरी आपल्या मिरजेचे योगपटू शैलेश कदम यांनी केलेली आहे. या जागतिक योग स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकून आपल्या जीवनात योग असेल तर सुवर्ण योग जरूर येईल हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. देशभरात त्यांचं कौतुक होतच आहे. त्याचबरोबर आज एक सांगलीकर एक मिरजकर म्हणून आणि अवघ्या महाराष्ट्रालाही त्यांचा अभिमान आहे आणि म्हणूनच आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचं भरभरून कौतुक करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आज विशेष मुलाखतीचं आयोजन आपण केलेलं आहे. या त्यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं सुरुवातीलाच भरपूर अभिनंदन करूया. सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन.
3: धन्यवाद मॅडम.
2: तुमच्याबद्दल बरंच जाणून घ्यायचंच आहे, पण सुरुवातीला या जागतिक स्पर्धेमध्ये तुमचा विजय जेव्हा घोषित झाला, जाहीर झाला, देशाचा तिरंगा तेव्हा फडकवला गेला असेल तुमच्या नजरेसमोर, तो क्षण तुम्ही कसा अनुभवला, त्या भावना काय होत्या हे जाणून घ्यायला आवडेल.
3: जेव्हा मला विजेता घोषित केला तेव्हा माझ्या खांद्यावरती त्यांनी तिरंगा दिला तेव्हा मला असं वाटलं की आपण जे लहानपणापासून जे स्वप्न बघितलेलं होतं की गोल्ड मेडल जिंकायचं आहे किंवा तिरंगा आपल्या खांद्यावरती असला पाहिजे, त्यानंतर माझे डोळे पूर्ण पाणावलेले होते आणि आनंदाश्रू जवळपास उघडतच होते. त्यानंतर मी स्टेजवरती जाण्याला तयार झालो तर तेव्हा नकारात्मक

0: चेहऱ्यावरती हसू आलं आणि अभिमान वाटला की इतके वर्ष आपण प्रॅक्टिस करतोय त्याचं काहीतरी आपल्याला चीज होतंय आणि पारितोषिक मिळणार या आनंदात मी पुन्हा स्टेजकडे प्रस्थान केलं.
1: वा, तो क्षण टिपण्यासाठी किंवा तुमच्या बरोबरच जगण्यासाठी तुमच्यासोबत आणखी कोण होतं?
0: माझ्यासोबत पूर्ण आपल्या भारताची जवळपास 124 जणांची टीम होती, त्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक, कोच, फिजिओथेरपिस्ट हे सगळे माझ्यासोबत होते.
1: बर बर बर. हे जे यश तुम्ही मिळवलंय हे काही रातोरात किंवा स्वप्नवत नसतं, तुमचा खूप वर्षांपासूनचा सराव आहे, त्याग आहे. याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की योगासनांची सुरुवात तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीपासून केली?
0: मी साधारण 34 असताना म्हणजे 1997 अंबाबाई तालीम संस्था मिरज इथे खेळायला जात होतो. सहज लहान मुलं जे खेळतात त्या टाईपमध्ये, तर तिथे खेळत असताना मला सुबोध गोरे सरांनी, जे माझे पहिले गुरु, त्यांनी मला बघितलं आणि ते म्हणले खेळण्यापेक्षा योग करा, स्वास्थ्य पण मिळेल आणि प्रगती पण होईल. तेव्हा जर त्यांनी हात धरून मला योगाला नेलं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आज मला असं वाटतं. तिथून माझी योगाची सुरुवात चालू झाली. हळूहळू त्यांनी मला योग शिकवला, त्यानंतर स्पर्धेची तयारी करून घेतली आणि बाळकृष्ण चिटणीस सर यांनी मला अवघड आसनं शिकवली, स्पर्धेची तयारी कशी करायची तेही सरांनी शिकवलं. त्यानंतर हळूहळू मी योगाची प्रात्यक्षिक या दोघांसोबत देत होतो बऱ्याच ठिकाणी, कॉलेज, शाळा, विद्यालय, डेमोसाठी जातो.
1: बर बर बर. आरोग्य सुधारायचंय किंवा छान आकर्षक असं व्यक्तिमत्व आपल्याला तयार करायचं आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही योग साधना सुरू केली. मग स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जी तयारी असते, विशेष करून आपल्याला यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे आणि स्पर्धा द्यायच्या आहेत, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे, यासाठीची तयारी कधीपासून सुरू केली?
0: पहिली स्पर्धा मी 1998 खेळली, ज्यामध्ये अभिनव संस्था आहे मिरजेमध्ये, त्या योग स्पर्धा होणार होत्या. त्यासाठी सरांनी मला प्रोत्साहन दिलं की या स्पर्धेत तू भाग घ्यावास असं मला वाटतं. जवळपास 1 वर्ष मी प्रॅक्टिस करत होतो पण स्पर्धेत भाग घेतला नव्हता. ती माझी पहिली स्पर्धा आणि त्यात मला दुसरा नंबर मिळाला, सिल्वर मेडल मिळालं. तिथून सुरुवात झाली माझी स्पर्धा खेळण्यासाठी. त्यात मला जाणवलं की अजूनही आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते किंवा आपले प्रयत्न थोडेसे कमी पडतात. मग तिथून मी सुरुवात केली की अवघड, जास्तीत जास्त अवघड जे असतात ती शिकण्याचं, बॅलन्सिंग, बॅक बेंडिंगची, फॉरवर्ड बेंडिंगची, या अशा प्रकारची जी वेगवेगळी आहेत आसनं आहेत ती शिकण्याचा पण प्रयत्न केला. त्यात मला जसं सांगितलं सुबोध सरांनी, चिटणीस सरांनी आणि आमचे आणखीन एक सर होते अतुल राजोपाध्ये सर, त्यांनी मला फार मदत केली ते शिकवण्यात. कारण की मी सुरुवातीला जिल्हा आणि स्टेटपर्यंतच खेळत होतो, तर नॅशनलमधली जी आसनं आहेत ते मला इतर जायचे ना, मग ते तिथून बघून आल्यानंतर ते मला सांगायचे की हे आसन आहे तू करू शकतोस, मग ते मला ते शिकवायचे ते आसन.
1: बर बर बर. यापूर्वी सुद्धा जागतिक पातळीवर इतर कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का?
0: हो हो, 2006 मॉरिशस येथे योगाची कॉम्पिटिशन झालेली, ती ओपन होती, त्यामध्ये मला तिथंही गोल्ड मेडल मिळालेलं.
1: बर बर. असं एखादं आसन आहे का जे करायला सुरुवातीला तुम्हाला खूप अवघड जात होतं पण कालांतराने तुम्ही सराव इतका केला की आता ते इतकं सहज जमतं आणि तुम्हाला आवडायला लागलंय?
0: त्यातून मला माझ्या आवडीचं सरांनी शिकवलेलं आज पण मला म्हणजे आठवतंय, डिम्बासन म्हणून आहे बॅक बेंडिंग मधलं, मला ज्यात प्रावीण्य मिळालं मला बॅक बेंडिंग मध्ये, ते सर सुरुवातीला शिकवत होते.
1: हा,
0: तर ते प्रथम मी प्रयत्न करताना मी डोक्यावरती पडलेलो.
1: बर.
0: पण तो मार मला असा दिला की ते आता तुम्ही झोपेत जरी आसन सांगितलं ते मी करू शकतो, एवढं मी त्यात प्रावीण्य मिळवलं आणि त्यानंतर कधीही त्यात फॉल झाला नाही माझा, मी पडलो नाही त्यात.
1: खरंच म्हणजे हीच योगाची खासियत आहे, शरीराचा पूर्ण समतोल कसा राखायचा. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश जे आहे ते अचानकच मिळत नाही किंवा रातोरात मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि तुम्ही सुद्धा समर्पित योगपटू म्हणून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय कामगिरी सुद्धा केलेली आहे. तर आता ह्या स्पर्धा जेव्हा सुरुवात झाली, या स्पर्धांची वेगवेगळ्या टप्प्यांवर या स्पर्धा घेतल्या गेल्या, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या कुठल्या स्तरांवर स्पर्धा घेतल्या गेल्या आणि एकूणच तिथं राहण्याची वगैरे काय व्यवस्था होती, आहाराचं नियोजन कसं केलं, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक दोन्ही पण चांगलं राहील यासाठी काय विशेष सावधगिरी बाळगली?
0: या स्पर्धा होत्या त्या नॅशनल मधून सिलेक्शन झालं आणि त्यानंतर ट्रायल होत्या. ट्रायल मध्ये

0: झाल्यानंतर 9 मे ते 2 जून पर्यंत आमचा अहमदाबाद येथे कॅम्प होता.
1: बर.
0: तर कॅम्प मध्ये सुरुवातीला पहिला दिवस थोडा हेक्टिक गेला, कारण की साईचे जे कोचेस वगैरे होते त्यांची अशी धारणा होती की स्पोर्ट्स म्हणलं की रनिंग, त्यामुळे ते रनिंग पहिल्या दिवशी जवळपास 4 ते 5 राऊंड आपण मारायला लावले.
1: बर.
0: तर त्यानंतर त्यांचं शेड्यूल चांगलं होतं. योगाच्या खेळाडूंना थोडस फास्ट ब्रीथ चालत नाही, ब्रिदिंग वर कंट्रोल लागतो, त्यामुळे दमछा खून चालत नाही. जेवढा आपला श्वास नॉर्मल असेल तेवढी तुमची आसनं चांगली होतात. आसन स्थिती घेणे सोडणे या ज्या गोष्टी असतात या लवकर सहज गतीने होऊ शकतात. तर पहिल्या दिवशी त्यांनी रनिंग वगैरे घेतलं, वॉर्मअप घेतला, वॉर्मअप नंतर थोडीशी साधी आसनं. पहिल्या दिवशी फक्त रिलॅक्स होतो आम्ही पहिले 2-3 दिवस, आणि जास्त काय असं शिकवलं नाही, पण एकमेकाशी बोलणं म्हणजे प्रत्येकाची ओळख होणे ग्रुप वाईज डिवाइड नंतर त्यांनी केलं, पण सुरुवातीला आलेल्यांची त्यांनी हितगुज सांगून एक रूप झालो आम्ही. त्यानंतर दिवसा शेड्यूल सुरुवात होत होती 6 ला, सकाळी 6 ला.
1: बर.
0: 6 ते 8 पर्यंत आमची प्रॅक्टिस असायची, ज्यामध्ये सुरुवातीला रनिंग, त्यानंतर पूरक हालचाली, त्यानंतर सांध्यांची हालचाल वगैरे, मोबिलिटी, स्ट्रेंथ वर काम करून घेतलं त्यांनी आमचं. त्यानंतर मग ते प्रत्येकाच्या इव्हेंट वाईज बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, बॅलन्सिंग, जसं जो खेळाडू आहे त्याच्यावरती पण ते काम करत होते. आणि हे सगळं 8:30 पर्यंत चालायचं. 8:30 ला आम्हाला नाश्ता द्यायचे, व्हेज आणि नॉन व्हेज म्हणजे दोन्ही प्रोटीन्स वगैरे घेतलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती, पण आम्ही आमच्याच पद्धतीने आहार घेत होतो तिथं. त्यानंतर नाश्ता असायचं, नाश्त्यानंतर 1 ते 1.5 तास विश्रांती द्यायची, जेणेकरून दमछाक व्हायची, त्यामुळे पूर्ण बॉडी रिलॅक्स व्हायची. आणि त्यानंतर परत ते लेक्चर असायचं. लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी असायच्या डोपिंगच्या, आता वर्ल्ड लेवलची होती, त्यामुळे डोपिंग कसं असतं किंवा काय खावं काय नाही खावं याच्यावरती लेक्चर असायचे. परत प्रत्येक दिवशी वेगवेगळे लेक्चर असायचं, ज्यामध्ये प्रेझेंटेशन कसं करणार आहे आम्ही त्याच्यावर लेक्चर असायचं, तुमची वागणूक कशी असणार आहे ह्याच्यावरती पण लेक्चर द्यायचे, वेगवेगळे विषय असायचे. त्यानंतर परत मग दुपारचं जेवण असायचं 1 ते 2 च्या दरम्यान, आणि त्यानंतर परत विश्रांती. विश्रांतीकडे खास करून त्यांनी जास्त लक्ष देणार, जे आपण आम्ही आता नेहमी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जे करतो ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये होत नाही, इथं तिथं ते व्हायचं. जेवढा आम्ही ताण दिलाय तो रिलॅक्स झाला पाहिजे, त्यामुळे काय व्हायचं इंजरी व्हायची नाही तिथं. इथं आपण प्रॅक्टिस करताना रोजच्या कार्यक्रमातून संध्याकाळी गेल्यानंतर उडाताण करून आसन करतो, तर त्यात इंजरी होऊ शकते. तर तिथं असं काय झालं नाही, कारण की तिथली प्रॅक्टिस रोजच्या प्रॅक्टिसपेक्षाही चौपट होती.
1: बर.
0: पण असं कुठेही जाणवलं नाही की हे जास्त होत आहे किंवा अति होत आहे. स्टेप बाय स्टेप त्यांनी ताण वाढवत वाढवत रिलॅक्सेशन वगैरे करत करत त्यांनी पुढे चालू ठेवलं.
1: बर. बर.
0: परत संध्याकाळच्या सेशनमध्ये 4 पासून स्टार्ट व्हायचं, त्यामध्ये प्राणायाम वगैरे घ्यायचे, ते रिलॅक्सेशन असायचं परत, आणि परत तुमचा वॉर्मअप वगैरे घेऊन कॅटेगरी वाईज ते डिवाइड करायचे आणि स्वतःची आसनं शिकवायचे. ते शिबिरामध्ये जवळपास 120 स्टुडंट होते
1: देशभरातून.
0: हा, कॅटेगरी वाईज मध्ये 6 वयोगट होते यात.
1: बर.
0: 6 मुलींचे, महिलांचे आणि पुरुषांचे 6 असे, ज्यामध्ये लहान गट होता सब ज्युनियरचा, तो 14 वर्षाखालील मुलं आणि मुली. त्यानंतर ज्युनियर म्हणून होते, ज्युनियर 14 ते 18 वर्ष वयोगटातील. आणि त्यानंतर सिनियर गट होता, सिनियर गट जो होता तो 18 ते 28.
1: बर.
0: आणि 28 ते 35 गट सिनियर ए कॅटेगरी होती, आणि जी माझी कॅटेगरी होती ती 35 ते 45 गट ती होती. त्यानंतर 6वा जो गट होता तो 45 ते 55 अशा प्रकारे गट होते. आणि त्यात पण जवळपास म्हणजे सिनियरसाठी 7 इव्हेंट होते, आणि सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर यांच्याकरता 12 इव्हेंट होते, ज्यामध्ये ट्रॅडिशनल योग, रिदमिक योग, आर्टिस्टिक योग, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर आणि ग्रुप इव्हेंट असे जवळपास त्यांचे 12 आणि आमचे 7 इव्हेंट होते. त्यामध्ये ट्रॅडिशनल, बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग, लेग बॅलन्सिंग आणि हँड बॅलन्सिंग अशा प्रकारामध्ये वेगवेगळे जवळपास 120 ते 124 स्पर्धक होते आपले भारताचे. त्यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्राचेच 22 खेळाडू होते सुरुवातीला.
1: 35 ते 45 वयोगटामध्ये बॅक

0: बेंडिंग या प्रकारामध्ये तुम्हाला सुवर्ण पदक मिळालंय. बॅक बेंडिंग या आसनाविषयी थोडस ऐकायला आवडेल.
1: बॅक बेंडिंग म्हणजे पाठीच्या कण्याला मागच्या बाजूने झुकवणे.
0: बर,
1: जितका आपण जसरच्या बाजूने झुकतो तसं बॅक बेंडिंग मध्ये आपण फार बॅक मध्ये जाऊ शकत नाही, तर त्यावरती मला काम करायला लागलं तिथं जास्त. कारण की एक तर एज फॅक्टर असतो, लहानपणी जे आपण आसनं करतो ती वय झाल्यानंतर फारशी तेवढी खेचली जात नाही. त्या कॅम्पमुळे मला फार मदत झाली, जेणेकरून मला माझं बॅक बेंडिंग पण सुधारलं. जी मला आसनं येत नव्हती तीही आली, शिकता आली. ज्यामध्ये खास करून मी माझ्या फायनल राऊंडला केलेलं पूर्ण डिंबासन म्हणून आहे, ज्यामध्ये पूर्ण बॅक बेंडिंग करत आपला घोटा पकडायचा असतो. घोट्यालाही तिडी लावून दोन्ही पाय जुळवून
0: बर
1: खांदे जवळपास टच करायला लागतात आपल्या थाईजला.
0: बर बर बर.
1: तर मी करण्याचा प्रयत्न केला, माझ्या प्रतिने प्रयत्न केला आणि मला त्यात यश आलं.
0: वा, तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात की हे आसन तुमच्या आवडीचं झालं. सुरुवातीला हे अवघड वाटत होतं, पण नंतर सरावानं आणि तुमच्या योग शिक्षकांनी अशा प्रकारे तयारी करून घेतली की तुम्ही ते झोपेत सुद्धा
1: करू शकता.
0: तुम्ही सहजच मगाशी बोलून गेलात आणि याच क्रीडा प्रकारामध्ये तुम्हाला सुवर्ण पदक सुद्धा मिळालं. खर तर ही आणखी एक मस्त उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि एकूणच म्हणजे आता योगासनांबद्दल आपलं आता बोलणं मगाशी सुरुवातीला पण झालं की यामध्ये श्वासोच्छ्वासावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि बरेचसे इतर व्यायाम प्रकार असे असतात की ज्यामध्ये खूप जास्त घाम येणं गरजेचं आहे किंवा धावणे याला जास्त महत्व दिलं जातं. तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल की कुठला क्रीडा प्रकार किंवा आपल्या शरीरासाठी कुठला क्रीडा प्रकार चांगला आहे?
1: सगळेच चांगलेच आहेत, पण आपण जिम किंवा धावणे याला कोणताही गेम असो किंवा कोणताही एक्सरसाइज असू दे, तुम्ही जर का योगिक पद्धतीने त्याला जर का केलं तर तो सहजरित्या करू शकता आणि त्यात तुम्हाला जास्त फायदे मिळू शकतील. जेणेकरून जिममध्ये आपण वेट वगैरे मारतात ते उचात आले की जास्त ज्या स्पीडमध्ये करतात ते न करताच डंबल्स वगैरे मारताना जर का श्वासाच्या गतीने, म्हणजे योगातले हे असतं श्वासाचा एक प्रकार आहे, जसजसं आपण श्वास सोडतो म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे खाली वागतो तेव्हा श्वास सोडायचा असतो आणि वरती येताना श्वास घ्यायचा असतो. ते जर का गणित आपण जिमला किंवा कोणत्याही गेमला वापरलं तर त्यांची ध्वंसाक होणारे आणि त्यांना त्यात आणखीन जास्त म्हणजे ते सहजरित्या करू शकतील असं मला वाटतं. जिममध्ये पण थोडस फिटनेस होतो, पण जसं फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण, घरचे कोणतेही काम जर का सहजरित्या करायचे असतील तर त्याला दुसरा तिसरा कोणताही नाही, फक्त योगच आहे.
0: बरोबर बरोबर. हे खूप मूलभूत तत्वज्ञान तुम्ही सांगितलंय, म्हणजे एकूणच घरच्या कामांपासून ते वैयक्तिक कामांपर्यंत लवचिकता जी गरजेची आहे ते योगासनामुळे मिळणार. तरी सुद्धा तरुणाईला जे आकर्षण असतं की काहीतरी डॅशिंग पाहिजे, हॅपनिंग पाहिजे, असं काहीतरी सेकंदा सेकंदाला अशा मल्टिपल ऍक्टिव्हिटीज घडल्या पाहिजेत असं असतं, आणि योग बरोबर त्याच्या विरुद्ध आहे की तुम्ही जेवढं संयमानं कराल तेवढा तुम्हाला चांगला आणि शाश्वत फायदा होईल. या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल, तरुणाईनं योग साधना का जोपासली पाहिजे?
1: जसं की म्हणलं, अट्रॅक्शन तर तुम्हाला असतंच, त्याशिवाय ते अट्रॅक्ट होत नाहीत. मी जसं म्हणलं की आता या स्पर्धा होतात योगाच्या, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्यांना लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी जे आता रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा, यामध्ये त्यांची हालचाल फास्ट होते. साधारण त्यांना 3 मिनिटाच्या 10 आसनं करावी लागतात, तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एका ऍक्शन मधून दुसऱ्या ऍक्शन मध्ये जायला लागतं. त्यामध्ये तुमचे एक्सप्रेशन पण बघितले जातात, तुमचे घेणे सोडणे पण बघतात. त्यामध्ये पूर्ण 10 आसनं ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत, ज्यामध्ये बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग, या सगळ्या प्रकारची आसनं करायला लागतात. खास लहान मुलांकरताच ते अट्रॅक्शन आहे की जेणेकरून ते अट्रॅक्ट व्हावं योगाकडे वळवत.
0: बर बर बर. परदेशी स्पर्धकांचा सुद्धा सहभाग होताच, जागतिक स्पर्धा होती त्यामुळे मग भारतीय योगपटू म्हणून स्वतःला तिथं तुम्हाला सादर करायचं होतं किंवा तुमची कामगिरी त्या दृष्टिकोनातून पण द्यायची होती. म्हणजे हे एक आणखी जबाबदारी म्हणू किंवा नैतिक जबाबदारी असंही म्हणू शकतो आपण, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही विशेष तयारी केली का? रणनीती स्पर्धा आहे तर आपल्याला या प्रकारे?
1: नाही, रणनीती अशी काही नाही, माझी म्हणजे पहिल्यापासूनच अशी धारणा आहे, आपण स्पर्धा आपल्याशी केली

0: दुसऱ्याशी करण्यापेक्षा आपल्याशी स्पर्धा करावी. आज मी ही आसनं 5 आसनं करू शकलो तर मी पुढे जाऊ शकतोय. स्वतःशी केली तरच ते पुढे होतं, दुसऱ्याशी केल्यानं त्यामध्ये थोडासा ईर्ष्या निर्माण होती. ते न करता स्पर्धात्मक भाव जसा ठेवून स्वतःमध्ये प्रगती करण्याचा मी प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी असं ठरवलं की याच्या पुढे आपण काय करू शकतो. डिम्बासन झालं, त्यानंतर गौरवासन, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं मी कशी करू शकेन आणि लास्ट डे पर्यंत फायनल राऊंड पर्यंत असं ठरवलं की मी दुसऱ्यांची स्पर्धा करण्याच्या माझ्याशी करेन आणि चांगला परफॉर्मन्स देईन.
1: खरं तर हीच एक योगाची शिकवण असते की आपण आपलं मानसिक सामर्थ्य जे आहे, समतोल जो आहे, तो कधीच ढळू देता कामा नये कुठल्याही स्तरावरची स्पर्धा असली तरी. आता या स्पर्धेसाठी प्रशिक्षक जे होते ते कोण होते, किती होते?
0: या स्पर्धेकरता नॅशनल हेड कोच आमचे सी के मिश्रा म्हणून होते आणि आमच्या गटाकरता फिरोज शेख म्हणून होते. त्यांनी आम्हाला तिथं टॅममध्ये भरपूर मदत केली आणि आमच्याकडून आसनं वगैरे करून घेतली. मी माझे गुरु सुबोध गोरे सर आणि बाळकृष्ण शिटणीस सर आहेत, ज्यांनी मला योगा करण्यासाठी किंवा स्पर्धात्मक योग शिकवणं हे सरांनीच केलं आणि त्यांच्यामुळेच मला आज हे सुवर्णपदक मिळालंय. अंबावी तरुण संस्थे सर्व शिक्षक, त्यांनी माझ्यावर भरपूर म्हणजे चांगले संस्कार केले, त्यामुळे मी घडलो.
1: खरं तर प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे त्यांच्या प्रशिक्षकांचा खूप मोठा हात असतो. त्याला शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि गरज पडेल तेव्हा आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रशिक्षक मदत करत असतात. जसं जसं समाजातील आवडीनिवडी बदलत आहेत, त्या त्या पिढीच्या आवडीनुसार, मागणीनुसार सुद्धा योगा आता आपलं स्वरूप बदलतोय आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत आहे. मूळ योग साधना जरी आहे तीच असली तरी रिदमिक योगा आहे, म्युझिकल योगा आहे, असेही प्रकार वाढत चाललेत की जे तरुणाईला आणि सगळ्याच वयोगटातील लोकांना आकर्षित करतील. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि त्यानिमित्तानं तुमचं हे घवघवीत यश सुद्धा आपण साजरं करतच आहोत. तर एकूणच सगळ्यांना, आमच्या श्रोत्यांसहित ही मुलाखत ऐकणाऱ्या सर्वांनाच योगाच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल, कुठला विशेष संदेश द्याल आणि या योग दिनाच्या दृष्टिकोनातून आजूबाजूला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल.
0: आता मला बरेच जण विचारतात वर्ल्ड कप झाला आता पुढे काय. खास करून जे नवीन योग साधक आहेत त्यांच्याकरता योगासन भारतनं योगासन लीग चालू केली आहे.
1: बर.
0: आणि त्याचं रजिस्ट्रेशन पण आता चालू आहे, त्यांच्या वेबसाईटला तुम्हाला त्याची माहिती वगैरे मिळेल. त्यामुळे अजून इथून पुढे तरुणाई तर वाढणारच आहे. मला असं वाटतं की योगाकडे वळावं, नियमित योग करावा त्यांनी सर्वांनी. सुरुवातीला यश मिळेल न मिळेल पण सातत्य राखणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तर श्रोते हो, सांगली मिरज सारख्या शहरातून थेट आंतरराष्ट्रीय मंचापर्यंतचा शैलेश कदम यांचा हा जो प्रवास आहे हा खरंच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिथं त्यांनी जो योगाविष्कार सादर केला, लहानपणापासून योगासनाशी ते कशा प्रकारे जोडले गेले आहेत, हा त्यांचा प्रवास जो आपण ऐकला त्यातून आपल्या सगळ्यांनाच योगाचं महत्व शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा अजूनही आणि शाश्वत दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात येत आहे. या तुमच्या यशामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे, श्रेय आहे, गुरु म्हणून अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमचे सहकारी सुद्धा आहेत, यांबद्दल थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल.
0: सुरुवातीला बोललं जसं अंबावी तरुण संस्थे सर्व शिक्षक, त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, त्यामुळे मी घडलो. आणि विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली म्हणून आहे आपलं, ज्याचं मी संचालक आहे. माझे सर जे गुरु आहेत बाळकृष्ण चिटणीस हे कार्याध्यक्ष आहेत आणि त्याच्या अध्यक्ष आहेत जयश्री वहिनी. त्यांनी मला भरपूर साथ दिली, लहानपणापासून मी त्यांच्याकडेच आहे, सरांकडे आणि वहिनींकडे. 2006 मी गोल्ड मेडल मला मिळालं, त्याचं सगळं श्रेय मॅडमनाच जातं. त्यांनी मला तेव्हा मदत केली, त्यामुळे मी मॉरिशसला जाऊ शकलो. आर्थिक परिस्थिती तेव्हा नव्हती माझी जास्त, त्यांनीही केलं. त्याचबरोबर आम्ही त्यांच्यातले सगळे शिक्षक, त्यांनी मला तेव्हा आर्थिक मदत केली, त्यामुळे मी ते कॉम्पिटिशन खेळू शकलो. इवन जेव्हा स्टेट नॅशनल व्हायच्या तेव्हा माझा पूर्ण खर्च अंबावी तालमीच करत होते.
1: बर.
0: तालमीचे खेळाडू वगैरे.
1: जर आपल्या जीवनात योग साधना असेल तर सुवर्ण योग नक्कीच आहे आणि शैलेश कदम सर यांच्या या सुवर्णमयी कामगिरीतून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलंच आहे. हे आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश आहे की सगळ्यांनीच आपल्या आयुष्यामध्ये योग साधनेला महत्व द्यावं. तर आकाशवाणी सांगली केंद्र आणि एकूणच सर्व श्रोत्यांतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया या घवघवीत कामगिरी.

0: बद्दल भविष्यातील त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांची स्वप्न जी आहेत योग साधनेच्या दृष्टिकोनातून ती सुद्धा पूर्ण व्हावीत याविषयी त्यांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद सर.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं अहमदाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्ण पदक प्राप्त योग साधक योगपटू श्री शैलेश कदम यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर त्यांनी मिळवलेल्या या यशाविषयी त्यांचे गुरु योग विशारद श्री बाळकृष्ण चिटणीस यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकूया.
2: शैलेश कदम लहानपणापासून म्हणजे चौथीपासून त्यांनी अंबाबाई तालीम संस्था येथे अभ्यास सुरू केला आणि त्यांचं अभ्यास म्हणजे अष्टांगयोगातला आसनावरचा प्रभुत्व, त्यांचं बॅलन्सिंग ट्विस्टिंग याचं जास्त होतं. त्यामध्ये त्यांना बॅक बेंडिंग जे होतं त्या पहिल्यापासून बॅक बेंडिंग जास्त होतं आणि याच्यामध्ये जागतिक योगासन स्पर्धा ज्या झाल्या त्याच्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक त्याला मिळून सुवर्णपदक मिळालं याच्या पाठीमागं त्याचं खूप स्वतःचं कष्ट आहेत आणि अनेक त्यांनी कार्यक्रमामधून आपले योगाची प्रात्यक्षिकं सादर केली ती, त्यामध्ये डॉक्टर गुंडे, डॉक्टर विश्वासराव मंडलिक सर, त्याचप्रमाणे डॉक्टर मकरंद गोरे, डॉक्टर संप्रसाद योगी असे महाराष्ट्रातील अनेक विभूतींच्या पुढे ही त्यांनी आसनं प्रात्यक्षिकं सादर केली आणि सगळ्यांच्याकडनं त्यांनी बक्षिसं मिळवली आणि प्रत्येकाकडनं त्यांचं कौतुक केलं. कारण शरीर हे त्याचं अगदी रबरासारखं लवचिक, अर्थात त्याच्या पाठीमागं त्याचं रोजची प्रॅक्टिस म्हणा किंवा सततचा सराव, त्यामुळं त्याला या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालं.

0: विशेष मुलाखत आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30 झाली आहेत. ऐकूया जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन

0: गरजा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोत्यांनो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:35 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मा. या कार्यक्रमात ऐकूया पंडित काशीनाथ शंकर बोडस यांचं गायन राग कोमल ऋषभ आसावरी. साथ संगत अशी तबला राजप्रसाद धर्माधिकारी, हार्मोनियम साथ वसंतराव गुरव, तानपुरा गीता ऐनापुरी आणि सोमशेखर ओतारी.

0: श्रोतेहो अत्तसफळ नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित काशीनाथ शंकर बोरस यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग कोमल ऋषभ असावर आपण ऐकलात. सात संगत अशी होती, तबल्यावर सात राजप्रसाद धर्माधिकारी, हार्मोनियम सात वसंतराव गुरव, तानपुरा सात गीता ऐनापुरी आणि सोमशेखर अवतारी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंत या जाहिरात प्रसारणानंतर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: फसला. अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा आई, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: तीनही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?

0: SBI सांगते
1: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियल स्मार्ट.
2: हॅलो, आपकी पसंद
3: नमस्कार रसिक श्रोते हो. हॅलो आपकी पसंद या आकाशवाणीवरील फोन इन कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आणि अनुजाचा नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात लगेचच करूयात आणि बघूयात पहिला फोन कुणाचा आहे तो.
4: नमस्कार, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. बोला, आपण कोण बोलताय?
5: मी अनिल नाईक बोलतोय.
4: हा बोला, कसे आहात आपण?
5: बरोबर.
4: अच्छा,
5: आपलं नाव काय?
4: मी अनुजा कुलकर्णी बोलतीये.
5: मला आपली बहिणीने गाणं ऐकायचं.
4: हो, कोणतं गाणं ऐकायचं सांगा.
5: तुम्ही कुमारली
4: बर. लता दिदींची गाणी जास्त आवडतात का तुम्हाला?
5: होय होय.
4: अच्छा बर.
5: लता दिदी सुमंगलन.
4: अच्छा बर.
5: सुमंगलन अलीकडेच गेले ना?
4: हो बरोबर.
5: हे गाणं माझ्या म्हणजे कुमार स्वामी, मी अनिल नाईक आणि बाहुबली फुले यांना पण ऐकायचे.
4: चालेल चालेल, आपण लावूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत. ऐका जरूर आपला कार्यक्रम. ठीक आहे,
5: धन्यवाद.
4: हो, धन्यवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.18 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासूनच.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 239° 18' अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: नमस्कार, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत।
2: नमस्कार ताई, मी बाळकू पाटील, पोस्ट सलामवाडी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव।
1: अच्छा,
2: सध्या नाही आता नाशिक मध्ये आहे।
1: अच्छा बर।
2: आणि मला एक गाणं ऐकायचं आहे, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं। त्यांची गाणी तशी बघली, हिंदी गाणी भरपूर आहेत, परंतु मला आठवत नाही आता। तुम्ही एखादं गाणं चांगलं लावा अशी त्यांना श्रद्धांजली वाहूया माझी इच्छा आहे।
1: नक्कीच नक्कीच, कारण की सुमनताईंचा अजरामर आवाज त्यांच्या गाण्याच्या रूपातून सदैव आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे।
2: त्यांनी गाणी म्हणताना कधी गर्व केला आणि चांगले माणुसकी पण होती।
1: बरोबर, म्हणजे सच्चे कलाकारांचं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की ते इतक्या उंचीवरती पोहोचलेले असतात, पण त्यांच्यामध्ये तो माणुसकीचा एक ओलावा प्रेम हे नेहमी त्यांनी कायम ठेवलेलं
2: असतं।
1: मी अनुजा कुलकर्णी बोलती। तुम्ही जसं आता चांगली आकाशवाणी ऐकताय तसं ऐकत राहा, ठीक आहे? चालेल चालेल, लावूया तुमचे। ओके, धन्यवाद।

0: नमस्कार. हॅलो, आपकी पसंद कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत. बोला आपण.
1: नमस्कार.
0: हो नमस्कार. कोण बोलतात?
1: जय कुमार बोलतो, बस्तवा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून.
0: हो हो, काय म्हणता, कसे आहात?
1: एकदम मजेत आहे. तुम्ही कसे आहात?
0: आम्ही सगळे छान आहोत बघा.
1: आणि
0: हो हो हो, काय अजून खास विशेष?
1: काल साडेनऊ वाजता रेवाताई आणि घेत संजीवनीताई यांचं ते ज्येष्ठ नागरिकांसाठी ते संस्था काले, ते मुलाखत खूप आवडलं मला.
0: हो का? बर बर.
1: हो, आम्ही तसं मुलाखतींचा कार्यक्रम खूप आवडीनं ऐकतो ताई.
0: हो का? बरोबर आहे ना.
1: हो, लेक्चर वगैरे दिल्ली पब्लिक स्पीक हे सगळे कार्यक्रम ऐकतो मी, बातम्या वगैरे.
0: बरोबर.
1: सोडून कुठं जाऊ नये असं वाटतंय मला.
0: अगदी बरोबर. रेडिओ एक असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये मनोरंजन पण आहे आणि विविध विषयांची माहिती पण तुम्हाला घर बसल्या मिळते.
1: हो हो. आणि तसेच माहिती मनोरंजन ज्ञान सगळं हे ऐकायला मिळतं.
0: बरोबर.
1: आणि असले जुने गाणे सध्या ऐकायला मिळत नाहीत आजकाल. डॉल्बी आणि हे ढंगण्याच्या ते गाण्यामध्ये काय अर्थ बी नाही ते ऐकणारी गाणं नव. हे किती बी ऐकलं तर आम्हाला कंटाळ, जुन्या गाण्या जर लागलं.
0: बरोबर आहे.
1: तर लय भारी ऐकायला भारी वाटतं. सगळं ऐकायला मिळते.
0: बरोबर आहे. जुन्या हिंदी मराठी गीतांचा गोडवाच असा आहे की तो कितीही एकदा ती गाणी ऐकली तरी ती अतिशय आवडीनं आपण ऐकतो आणि गुणगुणाविषयी वाटतं.
1: हो, हिंदी तेवढंच नाही आणि मराठी सुद्धा छान आहे जुने गाणी.
0: बरोबर.
1: मराठी जे संगीत आणि गीतकार संगीतकार ते एवढं छान पद्धतीने हे केलेलं आहे. आणि तसंच मला कन्नड संगीताचं बी आवड आहे मला.
0: हो का? बर, छान.
1: हो, यक्ती बालसुब्रमण्यम डॉक्टर राजकुमारचा अभिमानी आहे मी. छान आहे त्यांचं. आणि पी बी श्रीनिवास यांचं की वाणी जयराम पी सुशिला हे सगळे ते जे आहेत.
0: छान छान.
1: मेहनतीने अगदी हे जाऊन काम करते आकाशवाणीवर. आणि मला ताई आता दुश्मन या चित्रपटातलं
0: दुश्मन. बर.
1: पैसा फेको तमाशा देखो हे गाणं ऐकायचं आहे. ते ऐकायला मिळालं नाही की.
0: अच्छा अच्छा, चालेल. लहूया तुमच्या आवडीचं गीत.
1: तुमच्याशी बोलणं खूप भारी वाटलं. असं संवाद पाहिजे. गाणे तर आम्ही ऐकतच आहे. सगळं सांगायला पाहिजे कार्यक्रम विषयी वगैरे सगळं सांगितलं भारी. संपूर्ण नमस्कार वगैरे सगळं भारी असते.
0: लहूया तुमच्या आवडीचं गीत आणि ऐका आपला कार्यक्रम.
1: ओके ओके. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: Come on, Shopping! नमस्कार, कार्यक्रमामध्ये तुमचं खूप स्वागत.
1: मी
0: ठाण्यावरून ना. अच्छा, अच्छा बर. मी अनुजा कुलकर्णी बोलते. हो हो हो, आपण बोललो होतो. बरोबर,
1: खूपच छान
0: आहे. तुम्ही आमचे नियमित श्रोते आहात हे पण जाणवत आहे, आणि फोन पण आवर्जून करता, तसे पत्र पण लिहित. चला लावूयात तुमच्या आवडीचं गीत आणि ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.
1: नमस्कार. हा नमस्कार, बोला.

0: आकाशवाणी सांगली.
1: हो, आकाशवाणी सांगली केंद्र. हॅलो, आपकी पसंद मध्ये फोन लावलेला आहे, बोला.
0: हो हो, नमस्कार. मी प्रसन्नगर संगम महादेव उमराव सारेकर बोलतो.
1: हा हा, बोला.
0: तुमचे सगळे कार्यक्रम आम्हाला आवडतात, चांगले असतात. प्रभातीचे रंग, सांगली विशेष, क्रीडांगण, आणि सगळे कार्यक्रम ऐकत असतो.
1: हो का? अरे बर.
0: हो, आम्हाला सकाळी बातम्या सगळ्यांना ऐकत असतो. आपले कार्यक्रम चांगले आहेत सर, सादरीकरण चांगलं आहे.
1: अच्छा, धन्यवाद. आणि तुम्ही सगळे कार्यक्रम ऐकताय म्हणल्यानंतर आम्हालाही ऐकताना छान वाटतंय.
0: परवाची एक आईक साहेबांची मुलाखत छान वाटली.
1: हो का?
0: सांगली नगर पालिकेच्या.
1: हो हो हो, बरोबर.
0: मस्त, आम्ही आपले कार्यक्रम जरूर ऐक.
1: आणि मग आवड पत्राद्वारे आम्हाला कळवता का, तुमचे प्रतिक्रिया कळवत असता का?
0: हो, कळवतो, पत्राद्वारे कळवतो.
1: अच्छा, बरोबर. आज कोणतं गाणं ऐकायचंय मग
0: आम्हाला? कयामत से कयामत बदल आवाके.
1: बर,
0: पापा सोचते हे बड़ा नाम करेगा.
1: वा वा, बर बर बर. हे गाणं खूप आवडतं का?
0: हो, छान आहे मॅडम, गाणं छान आहे, बरं वाटतं तेवढं.
1: चालेल, तुम्ही फोन लावला त्याबद्दल धन्यवाद. आणि लावूयात कार्यक्रमात आपण तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.

0: आता गीताबरोबरच श्रोतेहो हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. तुम्ही आम्हाला दर बुधवारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करून तुमच्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्कीच करू शकता. तेव्हा या कार्यक्रमामध्ये मला अनुजा कुलकर्णीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास झरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.

नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

सिंग जावेर यांचं. भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सरिता भावे यांनी गायलेलं गीत, रचना क्रांती सळेकर यांची आणि संगीत आशिष विलेकर यांचं.

सरिता भावे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणारे आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग

0: विद्येलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
1: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
1: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
0: म्हणू शकतो.
1: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
0: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
1: बर,
0: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जी झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण? योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यत आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल?
0: तर मी थोडस ह्याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठेही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी हे सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलाही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम

0: ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा हे कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते अशा पद्धतीने कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेने ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ञ योग गुरु सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतो. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसन कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेवियरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योग निद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे, तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योग निद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योग निद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळामध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी आयएएस ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंट मधले पैसे मला यावेत असं कोणतंही, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे, एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये

0: आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं.
1: बरोबर.
0: हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही.
0: बरोबर.
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात आणि ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलो होतो की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणारा एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केले गेले.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं.
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती, तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स, आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एडा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची, अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगवेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी 2 आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपी ला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती आणि इथं कसं व्हायचं मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळे

0: मग शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती. तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं ती मुलगी गेली युएसला पोहोचली त्या युनिव्हर्सिटीत. नंतर ती पहिली इंडियन होती तिला त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बर.
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती. कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहे ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योग निद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही त्यांना ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे मला जे काही डिझायर माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असेल तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे. अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द

0: इन परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथे घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांनी मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसेल, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रीभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7 परत घोरायला लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते.
1: बरोबर.
0: आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो.
1: मग
0: आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलं त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील असं फक्त आपण करत जाणं,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं, ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने ते करू शकतो. पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचा, रोज मला 1/4 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे,

0: आहे की जिथं मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाले, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसनच जगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे.
1: बरोबर.
0: मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे

0: असा पारा वाढणार आहे.
1: मग
0: तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. अशा योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 10 मिनिट अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
0: आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन. पण मला अजून एक छान मुद्दा आता जस्ट बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींचंच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडाय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्याजवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो आणि ह्याच्यामागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जागं असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाणं झोपलेलं असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलात ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचं आहे, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोते

0: यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद तुम्ही पण मला इथे बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली, यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीर रूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नव चैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गाई म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामे कामाचं शेण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे.

संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात अनेक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं. तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र चेष्टामी नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मुघल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कविकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी राग रागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीत प्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथाने राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजहान कालखंडात अहोबलाने संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू. तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महम्मद शाह रंगिले हा संगीत तज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्प गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थानी खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेच काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या मोहम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम

0: हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित व्ही डी पलुस्कर आणि पंडित व्ही ना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 मध्ये दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्र जीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खूप आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश. शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
4: दुपारचं 1 थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

साधना सरगम यांनी गायलेलं त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजाली रुडे यांचं गीत संगीत होतं प्रद्युम्न शर्मा यांचं.

नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं

खपून झालो आडवा वंती आळशी हायस भोरा अर थकून झालो आडवा मंती आळशी हायस भोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा मरा असं ऐकून डोसक उठ

सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं शशी गजवानी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट मुलगी झाली हो, संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आठ
1: अरे कसला थरथराट हो डॉन आणि उडी उठा डॉन
2: डॉन कंकजर्ट।

सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी

0: करण्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.

0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 वाजता परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: पावसाळा लांबलाय, त्यात अलनिनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे.

0: त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागले आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणे तातडीने द्यावीत. बेस उपक्रमातील बेसचा ताफा 7,500 पर्यंत वाढवावा आणि बेसचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बेस कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली. तोडगा काढू पण संप मागे घ्या असा आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भोळे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25 ते 30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सर भरतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा हे सुरुवातीचं गीत कल्याण इनामदार यांचं. गायिका आहेत पुष्पा पागधरे.

विजय जाहीरदार यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकरी यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून नवीन मालिका सुरू करतोय पुस्तकं कालची आजची. आणि या मालेमध्ये गणेश मतकरी त्यांना आवडलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून देणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेश मतकरी यांनी जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी मांडलेले विचार.
1: जिब्रिश कथांचा लेखक सुजय जाधव हा तरुण आहे. कथांबरोबरच त्याने अलीकडच्या काळात गाजलेलं

0: आणि मुंबईतल्या गिरणी संपाचा उत्तरार्ध एका वेगळ्या पद्धतीने मांडणारं तोडी मिल फॅन्टसी हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक म्हणजे विनोदी बाजाची संगीतिका आहे, पण मुळात एका गंभीर पायावर उभी राहिलेली. त्याशिवाय सुजा रॅपर सुद्धा आहे, म्हणजे वेगवेगळ्या रीतीने हे नाव आपल्या समोर आलेलं आहे, पण हा संग्रह त्याचा पहिलाच. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या कथा आहेत. एक दीर्घ कथा आहे, ती तोडी मिल फॅन्टसी नाटकाचं कथारूप म्हणता येईल, पण ती नाटकावरून लिहिलेली किंवा घटनाक्रमात स्पष्टता येण्यासाठी केलेला एक्सरसाइज या प्रकारची नाही. ती एक उत्तम लिहिलेली कथा आहे. ही कथा सुजयने प्रख्यात लेखक जयंत पवारला अर्पण केली आहे, आणि त्याचं कारण कथेच्या आशयातच स्पष्ट कळण्यासारखं आहे. जयंत पवारांच्या लेखनात गिरणगाव, त्यात होत गेलेले बदल, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम, हे सारं नियमितपणे येत असे. ही कथा त्यांच्या साहित्याशी नातं सांगणारी आहे. ही एक मोठी कथा सोडली तर बाकी सगळ्या कथा जिब्रिश कथा या वर्गात आपण घेऊ शकतो. जिब्रिश किंवा जिबरिश या शब्दाचा अर्थ बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी. मग या कथा कशा आहेत तर सांगतो. आपल्याकडे विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे, आणि जिब्रिश कथांमध्ये विनोदाला स्थान आहे. मात्र हा विनोद सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या प्रकारचा असतो तसा नाही. म्हणजे शाब्दिक कोट्या किंवा प्रासंगिक विनोद यापेक्षा तो वेगळ्याच रस्त्यावरचा आहे. त्याला आपण वैचित्र्यपूर्ण व ऍब्सर्ड म्हणू शकतो. या कथांमध्ये असंबद्ध जिब्रिश नावाचं एक पात्र देखील आहे, पण ते नक्की कोण आहे वगैरे गोष्टी इथे विचारातच घ्यायला नको. याला एक कारण आहे. त्याला माणूस म्हटलेलं बिलकुल खपत नाही. म्हणजे तो माणूस आहे हे बरोबर आहे, पण तो फक्त माणूस आहे हे चुकीचं आहे. या पात्राविषयी असे चमत्कारिक उल्लेख आपल्याला जागोजागी दिसतात. तर हा असंबद्ध जिब्रिश नायक नाही, आणि तो सर्व कथांमध्ये आहे असंही नाही, पण त्याच्या सुजयच्या कथाविश्वात उपस्थित असण्याला कारण आहे. या कथांचं तर्कशास्त्र हे काहीसं स्वैर वास्तवाशी जोडलं न जाऊ शकणार आहे. एरवी निवेदनाची जी ओळखीची पद्धत आहे तिच्याशी फारकत घेणार आहे. ओळखीची चौकट मोडल्याची खूण असल्यासारखं हे पात्र आपल्याला वेळोवेळी भेटतं. सुजयची जिब्रिश कथा एका साहित्य प्रकारात अडकत नाहीत. सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, उपहास कथा किंवा विडंबन अशा अनेक वर्गात त्यांचा संचार सुरू राहतो. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला लेखक अदृश्य नाही. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाणीव या कथांमध्ये दिसते. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाण कथांमध्ये दिसते. त्या सेल्फ अवेअर आहेत. हे कथन आहे आणि ते काय पद्धतीने बदलू शकतं हे या कथा जाणतात, आणि त्यामुळे सुजयला त्यांच्या रचनेत खूप गमती जमती करून पाहता येतात. कधी कथा सांगता सांगता ती बदलत जाते, कधी निवेदन थांबवून लेखक वेगळ्याच विषयावर वाचकांशी गप्पा मारायला लागतो, कधी एखाद्या कथेचे चालू धागे मागे पडतात आणि नवे शिरतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे ही कथन प्रक्रिया फार मजेदार झाली आहे. उत्तम दीर्घकथा म्हणून लिहिलेली तोडी मिल आणि संपूर्ण वेगळा प्रयोग असलेल्या जिब्रिश कथा यामधून मला सुजय जाधवची मोठी रेंज दिसते, आणि तो यानंतर काय लिहिल याविषयी कुतूहली तयार होत.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी, आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. कृषीवाणी. सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्य याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांच्या जाती जरी मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असल्या तरी देशी कोंबड्यांचे पालन करणारा विशिष्ट वर्ग पशुपालकांमध्ये आहे. शुद्ध देशी कोंबड्यांची मर्यादित उत्पादन क्षमता आणि व्यावसायिक कुक्कुटपालनाकरता अशा कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आणि वेळेत उपलब्धता नाही, त्यामुळे बरेच कुक्कुट व्यावसायिक सुधारित देशी कोंबड्यांच्या नवनवीन जातींचं संगोपन करून व्यवसाय करत आहेत. वाढत्या लोकसंख्येची आहाराची गरज आणि देशी कोंबडीचे मांस अंड्याला विशिष्ट चव असल्याने देशी कुक्कुटपालनाला चालना मिळाली आहे. देशी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करत असताना यासाठी सुधारित कोंबड्यांच्या जातींचं संगोपन आवश्यक आहे.

0: सुधारित देशी कोंबडीची निवड फायदेशीर अशासाठी आहे की शुद्ध देशी गावरान कोंबडीच्या तुलनेत अधिक उत्पादन क्षमता असते. सुधारित देशी कोंबड्यांची उत्तम प्रतिकार शक्ती असल्याने आजारांना कमी बळी पडतात. व्यावसायिक संकरित ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांपेक्षा मर्तुकीचं प्रमाण खूप कमी असतं. प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असते. शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यात सक्षम असतात. व्यवसाय करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पिल्लांची उपलब्धता असते. सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती नामांकित आणि शासकीय संस्थेत विकसित झालेल्या आहेत. कोणत्याही संगोपन पद्धतीमध्ये चांगलं उत्पादन मिळतं. असेल किंवा फायटर कोंबडी, कडकनाथ, बसरा या मूळ भारतीय देशी कोंबड्यांच्या जाती आहेत, तर वनराज, गिरीराज, ग्रामप्रिया, श्रीनिधी, कावेरी, सातपुडा देशी, सोनाली या सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती आहेत. रोड आइसलँड रेड आणि ब्लॅक ऑस्ट्रेलॉर्प या आपल्या वातावरणात चांगले उत्पादन देणाऱ्या विदेशी कोंबड्यांच्या जाती आहेत. वनराज, ग्रामप्रिया आणि श्रीनिधी या कोंबड्यांच्या जाती कुक्कुट संशोधन संचालनालय हैदराबाद या संस्थेने विकसित केलेल्या आहेत. 3 महिन्यांमध्ये या कोंबड्यांचं वजन साधारण 1.5 किलो इतकं होतं आणि अंडी देण्याची सुरुवात 5.5 ते 6 महिन्यांनंतर होते. गिरीराज ही जात कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठ बंगळूर यांनी विकसित केलेली आहे. या कोंबडीचं वजन 3 महिन्यात 1.5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त होतं आणि 6 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात होते. तर कावेरी ही जात केंद्रीय पोल्ट्री विकास संघटना बंगळूर यांनी विकसित केलेली आहे. या कोंबडीचं वजन देखील 3 महिन्यात साधारणपणे 1.5 किलो इतकं होतं आणि साधारणपणे 5.5 ते 6 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरुवात होते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्य याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
3: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
2: ते काय
3: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
2: बर,
3: पीक जास्त येण्यासाठी आणखीन 3 गोष्टी लक्षात ठेवा.
2: ते काय?
3: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
2: हे काय फार कठीण दिसत नाही.
3: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.
4: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
5: माझा आवार माझा शिवार,
4: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
5: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
4: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
5: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
4: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची,
5: वेळ काय बरं माझा आवार माझा शिवारची,
4: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 वाजता अवश्य ऐका.
5: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 झाली आहेत. पुन्हा आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. नमस्कार श्रोतेहो, आज आपण अशा एका विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागरूकता नाही. हा विषय आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV.

0: गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि HPV लसीकरण. जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक महत्वाचा कॅन्सर आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा असा कॅन्सर आहे जो योग्य वेळी तपासणी आणि लसीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, HPV म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत, या पेशी सतत निर्माण होतात, त्यांचं काम करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर नष्ट होतात, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शरीराच्या नियंत्रणाखाली असते. परंतु काही वेळा पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे त्या शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन अनियंत्रितपणे वाढू लागतात. या वाढलेल्या पेशी गाठी निर्माण करतात, शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि काही वेळा त्या मेंदू, हृदय तसेच फुफ्फुस आणि हाड यामध्ये पसरू शकतात. या अनियंत्रित वाढीला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर हा एकच रोग नसून अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, तोंडाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर. काही कॅन्सर हे जीवनशैलीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर जो अतिशय जास्त दारू पिण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळे होतो, काही अनुवंशिक कारणांनी होतात तर काही विषाणूंमुळे होतात. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, यालाच आपण HPV असंही म्हणतो. हा एक अतिशय साधा DNA विषाणू आहे आणि जगातील बहुतेक स्त्री पुरुषांना आयुष्यात कधीतरी एकदा तरी HPV संसर्ग होतो. या HPV अनेक प्रकार आहेत, साधारणपणे 200 जास्त. यापैकी अनेक प्रकार निरुपद्रवी आहेत पण काही प्रकार मात्र कॅन्सर निर्माण करू शकतात. विशेषत HPV 16 आणि 18 हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे 70-80% जबाबदार असतात. HPV कसा पसरतो? HPV मुख्यत्वे करून जवळच्या शारीरिक आणि लैंगिक संपर्कातून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसू शकतात, म्हणून अनेकांना संसर्ग झालेला असतो याची जाणीवही नसते. आणि महत्वाचं म्हणजे HPV संसर्ग हा अत्यंत सामान्य आहे. संसर्ग झाल्याचा अर्थ असा नाही की या व्यक्तीला कॅन्सर होणारच आहे. बहुतेक वेळेला शरीराची प्रतिकार शक्ती हा विषाणू नष्ट करते, परंतु इतर अनेक कारणांमुळे, जसे की एखाद्या व्यक्तीचे अनेक स्त्रियांबरोबर किंवा अनेक पुरुषांबरोबर रिलेशनशिप, HIV पॉझिटिव्ह स्टेटस, लहान वयामध्ये लग्न होणं, अनेक वेळेला शारीरिक संबंध येणं, याशिवाय तंबाखू, अशा अनेक कारणांमुळे हा HPV व्हायरस त्याचं रूपांतर गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाचा कॅन्सर यामध्ये करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी तृप्ती देशपांडे. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलं पर्यावरणासाठी काय करू शकतात. लहान

0: मुलं ही फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर आजपासून बदल घडवणारी पिढी आहेत. मुलांना रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी लावल्या तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, शाळेत जाताना पाण्याची बाटली आणि डबा प्लास्टिक ऐवजी स्टीलचा वापरणे, वर्गात दिवे पंखे गरज नसताना बंद करणे, कागदाचा अपव्यय टाळणे, झाडांना पाणी घालणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. बाळाला पहिले घास भरवत असताना तेव्हापासून जर आपण त्यांना या गोष्टी दाखवत राहिलो, ते छोटं झाड आहे ना, छोटं झाड आता मोठं होणार, मग त्याच्यावरती फूल येणार का नाही येणार, अशी झाडाची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आपोआपच त्या झाडाविषयीची एक आत्मीयता त्या छोट्या बाळामध्ये तयार होईल. असे छोटे मूल पुढे जाऊन शाळेत जायला लागेल तेव्हा पर्यावरण संरक्षणाची आवड त्या मुलाला लावणे हे महत्वाचे कर्तव्य घरी पालक आणि शाळेत शिक्षक असे दोघांनाही टीम वर्कने करावे लागेल. आज अनेक मुलांना गॅजेटची आवड लागलेली असते, पण मोबाईल आणि टीव्हीचा वेळ थोडा कमी करून परिसरात झाडे लावणे, पक्ष्यांसाठी रोज पाण्याची भांडी भरून ठेवणे, घरातील तसेच अंगणातील किंवा आपण म्हणू शकतो अपार्टमेंटमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यामुळे पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होते. यामुळे त्यांची समजही वाढते आणि आभासी जगापासून दूर राहण्याची सवय लागते, जी आता काळाची गरज आहे. स्क्रीन टाइम कमी करणे हे एक आव्हान सर्व पालकांपुढे आहे. त्या आव्हानाला उत्तर म्हणूनच घरातच एखादे छोटेसे रोपटे मूल स्वतः तयार करू शकले तर ते त्याच्यासाठी एक निरीक्षणाचा आनंद तयार करते. जसे की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला बिया पेरायला लावायच्या आणि त्या बियांपासून येणारे छोटे छोटे पहिली दोन पानं, मग पुढचे झाड असे रोज पाहायचे, त्याची वाढ नोंदवायची, तसेच त्याला पाणी घालायचे, त्याला उन्हात ठेवायचे. या सर्व गोष्टी त्या लहान मुलाला करायला उद्युक्त केले तर तो आनंद त्याच्यातील सृजनशक्ती वाढवायला मदत करेल. अशी मुलं त्याच्या आई वडिलांनाही बदल घडवायला प्रेरणा देऊ शकतात. प्लास्टिकची पिशवी नको, चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक कचरा वेगळा टाका, झाडं लावूया असं सांगणारं मूल घरात सकारात्मक वातावरण तयार करते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात बालपणापासून झाली तर भविष्यात जबाबदार समाज निर्माण होईल. असा जबाबदार समाज तयार करण्याची जबाबदारी ही त्या लहान मुलांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांची आहे. आज आपण लहान मुलं पर्यावरणासाठी काय आणि कसे करू शकतात हे पाहिले. पुढील भागात आपण लहान मुलांचे पालक काय करू शकतात ते पाहू, जेणेकरून ते लहान मूल एक जबाबदार व संवेदनशील पर्यावरणपूरक जीवनशैलीने वागणारा सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजते, थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत. आज ऐकूया जयदेव मेनन यांचं गायन. त्यांना व्हायलिनची साथ श्रीनाथ अय्यर, मृदंगम गणेश मुरली, सुरुवातीला राग माया मालव गवळा आणि त्यानंतर

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जयदेव मेनन यांनी गायलेले राग माया मालव गवळा आणि राग तोडी आपण ऐकले. त्यांना व्हायलिनची साथ श्रीनाथ अय्यर यांची होती, मृदंगम साथ केली गणेश मुरली यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: 10 वाजून 30 मिनिटांनी ऐकायला विसरू नका।
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक,

0: सारा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग ताकत है, योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले, यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली। याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला।
1: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला। नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला। नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला। सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला। या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला। यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली। 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात। रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला। जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे। परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत। अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे। पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत। मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे। राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार पुकारलं आहे। कायम

0: आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जून पर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. नमस्कार श्रोते हो. नमस्कार श्रोते हो. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, अजिंठा या चित्रपटातील आनंदी जोशी आणि प्रियांका बर्वे यांनी गायलेलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. नाधो महानोर यांच्या रचनेला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आनंदी गोपाळ या चित्रपटातून आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. वैभव जोशी यांच्या गीताला संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता, सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com sanglialakashwani@gmail.com।
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

करार या चित्रपटातील हे गीत आता आपण ऐकूया. श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांनी गायलेलं. गुरु ठाकूर यांचे बोल. संगीतबद्ध केले आहेत विजय गावंडे यांनी.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, आता ऐकूया बंध प्रेमाचे. या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गीत. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिले अजय अतुल यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं. चित्रपट आहे लय भारी.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. संध्याकाळचे 5:30 होतात. श्रोते हो, आता ऐकूया युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागले. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये बघितलं की आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ॲप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी

0: आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा जे शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?

सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 8:55 लखलख चंदेरी, श्रोतेहो सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, सकाळी 9:30 युवा बिट्स हा विशेष कार्यक्रम, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:00, 10:10 हिंदी विविधा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 10:30 NCRT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11:00, 11:40 भावधारा। श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकाल, यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, दुपारी 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल, दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00, यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, रात्री 9:15 स्पॉटलाईट। श्रोतेहो हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू, रात्री 10:00 आपण ऐकाल आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम। श्रोतेहो याशिवाय नेहमीच्याच वेळी बातम्या प्रसारित होतील। ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा। कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली, आता ऐकूया सप्रेम नमस्कार।

0: प्रेम नमस्कार। संदीप दादा,
1: धनश्रीताई,
0: आपल्या श्रोत्यांचं आपण या कार्यक्रमात अगदी मनापासून
1: स्वागत करूया
0: आणि
1: कार्यक्रमाला
0: सुरुवात करूया। संदीप दादा, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमातलं पहिलं पत्र मी घेत आहे आणि हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत बाजीराव वाघमारे केरूर, एकनाथ इंगवले महे, अण्णासो खोत दत्तवाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड, ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ आणि मित्र परिवार, त्यासोबतच आहेत वीरभद्र जंगम बस्तवाड। तर हे सर्व श्रोते आपल्याशी नवीन जोडले गेले आहेत दादा। मागील आठवड्यामध्ये त्यांचं पहिलं पत्र होतं, आजच्याही कार्यक्रमात या श्रोत्यांचा सहभाग आपल्याला पत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे। तर या पत्रात ते लिहित, आपल्या गोड आणि सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं होतं, त्यांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली। पुढे लिहित आहेत, आकाशवाणी सांगली केंद्रावरून सप्रेम नमस्कार हा जो कार्यक्रम प्रसारित होत आहे, हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांशी तुम्ही जोडले जाता, अनोखा कार्यक्रम तुम्ही सादर करता, यासाठी खूप खूप धन्यवाद, असे या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे।
1: तर धनश्रीताई, कार्यक्रमातलं हे दुसरं पत्र, आणि हे पत्र लिहिणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, कुमारी भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडी, वारणा कापशीहून स्वरा अहिल्या, कीर्ती आदिराज आणि उत्तम पाटील। प्रिय ताई आणि दादा, सस्नेह नमस्कार। दरवर्षीप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या जातक पक्षाप्रमाणे आम्हा श्रोत्यांची अवस्था झाली आहे। दर रविवारची सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची वाट पाहणारे आम्ही सर्व श्रोते मित्रपरिवार कधी एकदा रविवार येतो अशी अवस्था होत असते। त्याचबरोबर आकाशवाणी सांगली केंद्रावरील सर्वच कार्यक्रम श्रवणीय आणि बहारदार असतात असं या श्रोत्यांनी म्हटलेलं आहे। सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाविषयी तुम्ही अतिशय छान प्रतिक्रिया व्यक्त केली आहे श्रोते हो, याबद्दल मनापासून धन्यवाद। ज्याप्रमाणे दर रविवारच्या कार्यक्रमांची तुम्ही वाट पाहता, अर्थातच मी आणि ताई देखील तुमच्या पत्रांची आणि ईमेलची वाट पाहत असतो, तेव्हा पत्र पाठवा, ईमेल करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा।
0: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत चाबुकस्वारवाडीहून भारत, निशाताई, प्राजक्ता, आनंदी, लालू, मालन सरकार, पोपटराव। तर हे सर्व श्रोते आपल्याला पत्रात लिहित आहेत, आपल्या लाडक्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल आकाशवाणीचे हार्दिक अभिनंदन। आकाशवाणीविषयी अनेक निवेदकांनी आपले

0: मनोगत आपल्या भावना व्यक्त केल्या. खूप चांगल्या भावना होत्या, ऐकताना खूप मन भरून आलं होतं असंही या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: कार्यक्रमात यानंतरचं जे पत्र आहे ते आहे वारणा रेडिओ श्रोता संघ, वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथले विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या माई, करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे हे श्रोते कल्याण इथून. अतिशय नेमक्या शब्दात आणि कमी शब्दात या श्रोत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती म्हणजे प्रभातीचे रंग या कार्यक्रमाविषयी. हे श्रोते म्हणतात, प्रभातीचे रंग या कार्यक्रमातून दरवेळेस आम्हाला नवनवीन माहिती मिळत असते, ती माहिती आमच्या ज्ञानात भर घालते. प्रभातीचे रंग या सांगली आकाशवाणी केंद्राच्या विशेष कार्यक्रमासाठी या श्रोत्यांनी मनापासून धन्यवाद कळवले आहेत. श्रोते हो, कार्यक्रम ऐकत रहा, आनंद घेत रहा आणि आमच्यापर्यंत पत्रांच्या रूपानं आणि ईमेलच्या रूपानं तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवत रहा.
0: आता या कार्यक्रमातलं हे पत्र जे आहे हे आपल्या नियमित श्रोत्यांचं आहे आणि हे श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगलीचे. हे लिहित आहेत, 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, तर या दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच आकाशवाणी सांगली केंद्राला आणि केंद्रातील सर्व रसिक परिवाराला हार्दिक शुभेच्छा. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकत राहा, अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. आणि श्रोते हो, खरं झाडे लावणे हे जितकं महत्वाचं आहे, त्यासोबतच या झाडांचं संवर्धन करणं देखील काळाची गरज आहे. तेव्हा श्रोते हो, झाडांची काळजी आपण सर्वांनी घेतली, निसर्गाची आपण काळजी घेतली, तरच निसर्ग आपल्या सोबत राहील. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार आज आपण करणं गरजेचं आहे, कारण इतके दिवस झालं पावसाच्या प्रतीक्षेत फक्त आपणच आहोत असं नाही, तर शेतकरी बंधू देखील आहेत. श्रोते हो, संपूर्ण शेती आपली पावसावर अवलंबून आहे. पावसाचं पाणी जर आपल्याला उपलब्ध झालं तरच पिण्यायोग्य पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी निसर्गाचा समतोल राखणं महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूयात आणि निसर्गाचं संवर्धन करूयात. वळूयात दादा पुढील पत्राकडे.
1: यानंतरचं जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, असा प्रेमळ संदेश देणारे हे आपले नियमित श्रोते. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा इथून, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले श्रोते आहेत. सुरुवातीला हे श्रोते म्हणतात, ताई आणि दादा सप्रेम नमस्कार. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पत्रांना आणि ईमेलला मेसेजेसना तुम्ही पोहोच दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तसंच हे श्रोते म्हणतात, 2 जून रोजी आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये उद्घोषकांनी 5 गाणी आणि 5 पत्रांचा समावेश केलेला होता, तर थोडीशी या कार्यक्रमाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण जास्तीत जास्त पत्रांचा आणि श्रोत्यांच्या नावांचा देखील समावेश या कार्यक्रमात होणं अपेक्षित असतं. त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आवडला नाही, गाणी कमी लावलीत तर हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त पत्रांचा आपण समावेश करावा, अशा पद्धतीची ही सूचना या आपल्या श्रोत्यांनी कळवली आहे. तर श्रोते हो, या कार्यक्रमासाठी पत्र पाठवत रहा, कार्यक्रमाचा आनंद घेत रहा.
0: दादा आताच तू पत्र वाचलंस, यानंतर माझ्या हातात जे पत्र आलेलं आहे ते पत्र आहे श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे अभी आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिणचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड अनिल परीट चंदूरचे श्रोते. तर दादा आपल्या या कार्यक्रमात या श्रोत्यांचं खूप दिवसांनी पत्र आलेलं आहे, तर श्रोते हो नियमितपणे कार्यक्रम ऐकत रहा आणि नियमितपणे आम्हाला पत्र लिहित रहा, आम्ही तुमच्या पत्रांच्या प्रतीक्षेत असतो. तर दादा या सर्व श्रोत्यांनी एकत्रित आपल्याला अभिप्राय कळवलाय, ते लिहित आहेत, ताई आणि दादा सप्रेम नमस्कार. 8 जून रोजी रात्री 10 वाजता शुभांगी ताई यांनी सादर केलेला आपकी पसंद हा कार्यक्रम खूप आवडला. त्यासोबतच मंगळवार 9 जून रोजी अपर्णा कल्लोळ यांनी आपली आवड आम्हास ऐकवली, ती खूपच आवडली, जास्तीत जास्त पत्रांना पोहोच मिळाली, सादर करते यांना धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, नक्की आठवणीनं आम्हाला पत्र लिहित रहा, कार्यक्रमांमध्ये

0: काही बदल अपेक्षित असतील, काही सूचना असतील, तर त्याही आम्हाला लिहून कळवायला विसरू नका.
1: तर धनश्रीताई, माझ्या हातात हे जे पत्र आहे, हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपर सोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले श्रोते. उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलान शेख, सिमर शेख, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर नेहमीप्रमाणे या श्रोत्यांनी तारखेनुसार आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवलेली आहे. धनश्रीताई आणि संदीपदादा यांना आमचा नमस्कार. विनंती विशेष, 31 मे या दिवशी रविवारी सकाळी 9:20 प्रसारित झालेला कार्यक्रम सप्रेम नमस्कार, हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला. श्रोत्यांच्या पत्रांचा, ईमेलचा आणि संदेशांचा समावेश करून, अर्थातच त्याचं सुंदर वाचन करून बहारदार पोहोच देण्यात आली. या कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर 1 जून रोजी सोमवारी सकाळी 11 सादर करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंद, हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांनी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीची छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. या छानशा कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी संवाद साधला होता तो समृद्धीताई कुलकर्णी यांनी. याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 10 सादर करण्यात आलेला समस्त श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आपकी पसंद, आणि हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश करून बहारदार गीतं ऐकवण्यात आली आणि हा कार्यक्रम सादर केला होता संदीपदादा यांनी. परंतु या कार्यक्रमात आमच्या पत्राचा समावेश झाला नाही म्हणून आम्ही थोडेसे नाराज आहोत, असंही या श्रोत्यांनी म्हटलंय. तर श्रोते हो, जास्तीत जास्त श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असतो, तेव्हा एखाद्या कार्यक्रमात पत्राचा समावेश झाला नाही तर आपण नाराज न होता कार्यक्रमाचा आनंद घेऊन या कार्यक्रमासाठी पत्र जरूर पाठवण्याचं करावं. पुढे श्रोते म्हणतात, 2 जून म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत अंतर्गत सादर करण्यात आलेला शेतकरी बांधवांच्या पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आवड बळीराजाची, आणि याच दिवशी रात्री 10 सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम म्हणजे आपली आवड. या दोन्ही कार्यक्रमात फक्त आणि फक्त कोल्हापूर आणि सांगली या दोन ठिकाणच्याच श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता, तर यामध्ये सहभाग होता मधुरा पुजारी यांचा. यामुळे आम्ही नाराज आहोत, असं हे श्रोते म्हणतात. आकाशवाणी सांगली म्हणजे एक चांगली मेजवानी असते, त्यामुळं आकाशवाणी सांगलीवर सर्व श्रोत्यांच्या पत्रांना न्याय मिळावा. एखादं गणं कमी गेलं तरी हरकत नाही, पण श्रोत्यांच्या पत्रांचा भरपूर समावेश केला जावा ही विनंती, असं हे श्रोते आपल्याला म्हणतायत.
0: दादा, कार्यक्रमातलं आता हे शेवटचं पत्र. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपर सोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलाई शेख, करिश्मा शेख, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला खूप दिवसांनी पत्र पाठवलेलं आहे. पत्रात लिहितायत, 7 जून रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्ही ऐकला, खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये संदेश, ईमेल आणि पत्रांचा समावेश करून सुंदर वाचन करून बहारदार कार्यक्रम आपण प्रसारित केलात, यासाठी धनश्रीताई आणि संदीपदादा आपले खूप खूप धन्यवाद. पुढे लिहितायत, याच दिवशी सकाळी 11 हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम सादर झाला, तर हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता संदीपदादा यांनी. पुढे लिहितायत, 8 जून रोजी सोमवारी रात्री आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश तर झालाच, पण त्यासोबतच बहारदार गाणी प्रसारित करण्यात आली. पण त्यांनी आपल्याला एक खंत बोलून दाखवली, ते लिहितायत, आमच्या पत्राचा मात्र आपकी पसंद या कार्यक्रमात समावेश करण्यात आला नाही. आम्ही नियमितपणे पत्र पाठवत असतो. आपली आवड, आपकी पसंद, आवड बैराज्याची या कार्यक्रमांसाठीही आम्ही पत्र लिहित असतो, तेव्हा आमच्याही पत्रांचा आपल्या या कार्यक्रमात समावेश करावा, अशी त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. आणि सोमवारी आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित केला होता शुभांगी ताई यांनी, तेव्हा या सर्व श्रोत्यांनी आपल्याला पत्र लिहून कळवलेलं आहे. दादा, आपल्या हातातील पत्र आता संपलेली आहेत, वळणार आहोत ईमेलकडे.
1: धनश्रीताई, कार्यक्रमात मेल पाठवणारे आपले हे नियमित श्रोते, अर्थातच सुधीर सरोजनी, श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र इथले

0: आपले रंगरंगोली रसिक श्रोते, या श्रोत्यांनी अमृत कलश या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया ईमेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कळवलेली आहे. हे श्रोते लिहितात, अमृत कलश या कार्यक्रमात संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति संजीवनीताईंनी दिलेले योगदान आणि कार्य गौरवणीय आणि स्तुत्य वाटलं. कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकण्यासाठी प्रयत्नशील राहून कुटुंबातील सदस्यांचं पालन पोषण जबाबदारीनं ओळखून सदैव प्रयत्नशील असणाऱ्या कुटुंब प्रमुखाला जेव्हा वृद्धापकाळी मोठ्या हालअपेष्टांना कष्टांना समस्यांना सामोरं जावं लागतं अशा वेळी संजीवनीताईंसारख्या महिला आपुलकीनं वृद्धांसाठी कार्यरत राहतात. त्यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्य लकीर उमटते आणि ती लकीर जीवनाच्या संध्याकाळी महत्वपूर्ण ठरते. वयाच्या अंतिम पडावाच्या क्षणी दिलासा देणारी आपुलकीची साथ जीवाला शांती समाधान देणारी ठरते. संजीवनी पाटील यांची मुलाखत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवसंजीवनीची बाग फुलवणारी ठरली. श्रीनिवास जरंडीकर यांच्या सादरीकरणाला आणि रेवा देवरस यांच्या मुलाखत घेण्याच्या कल्पक कौशल्याला सप्रेम नमस्कार.
1: दादा, याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल माझ्याकडे प्राप्त आहे. यामध्ये ते लिहितायत, जनमानसांवर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पाडण्यासाठी त्याचं सादरीकरण प्रभावीपणे मांडणं महत्वाचं ठरतं. हे सांगण्याचे कारण म्हणजे सांगली आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट दर्जेदार ज्ञानमयी प्रबोधनात्मक असतात, पण अशा कार्यक्रमांकडे जनतेचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांची अगदी थोडक्यात माहिती करून देणारा प्रोमो लोकप्रिय करणं महत्वाचं ठरत असतं. आणि याच दृष्टीनं सांगली आकाशवाणीचे निवेदक निवेदिका कलाकार प्रभावीपणे प्रोमो तयार करून त्याचे सादरीकरण वेळोवेळी जनमानसात बिंबवत असतात. त्यामुळं अशा कार्यक्रमांबद्दल रसिक मनात रुची निर्माण होत असते. सर्वच प्रोमो उत्कृष्ट पद्धतीनं शब्दांकित करून जनहृदयात उत्तम असे स्थान निर्माण करत आहेत. प्रभावी प्रोमो ही सांगली आकाशवाणीची खासियत निश्चितच कौतुकास्पद आहे. यासाठी सांगली आकाशवाणी परिवाराचे मुक्त कंठातून कौतुक करणं क्रमप्राप्त ठरते. अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मनपूर्वक आभार अभिनंदन, तसेच सर्व प्रोमो निर्मितीच्या संपूर्ण टीमला सप्रेम नमस्कार. दादा, यावेळचा जो मेल आपल्याला सुधीर शिरोळकर यांनी पाठवलेला आहे तो थोडासा वेगळा आहे. आपण आपले जे कार्यक्रम सादर करतो या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय नेहमीच येत असतात, पण आत्ताचा जो अभिप्राय आलेला आहे तो आपण जे प्रोमो तयार करतो या संदर्भात आहे. तेव्हा श्रोते हो, तुम्ही इतका छान ईमेल करून आम्हाला ही आपली प्रतिक्रिया कळवलीत, यासाठी धन्यवाद.
0: तर धनशीताई, यानंतरचा जो मेल आहे ते पाठवणारे श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिर्टे तालुका वाळवा इथले श्रोते. या श्रोत्यांनी कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाविषयी आपला अभिप्राय ईमेलद्वारे कळवलेला आहे. ते म्हणतात, शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम मनापासून आवडला. यामध्ये पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी दिलेली माहिती उपयुक्त वाटली. विविध कारणांमुळे पचनसंस्थेस त्रास उत्पन्न होतो. आधुनिक तपासणी तंत्रज्ञानाच्या आधारे पचनसंस्थेतील विकाराचं अचूक निदान करता येतं. अनेक जण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक औषधं वापरत असतात. त्या औषधांचा शरीरावर विपरीत परिणाम देखील होत असतो. पचनसंस्था बिघडू नये याकरता योग्य आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे. आरोग्य चांगलं राहावं, पचनशक्ती सुधारावी यासाठी आहार कसा असावा, कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर पवन कदम यांनी सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली. ऐश्वर्या पटवर्धन यांनी छान संवाद साधलेला होता. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद, असं या श्रोत्यांनी कळवलंय.
1: दादा, यानंतरचा या कार्यक्रमातील हा शेवटचा ईमेल पाठवणारे आपले हे श्रोते नवीन आहेत, लक्ष्मण तोडकर. तर या श्रोत्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूयात. आणि श्रोते हो, तुम्ही नियमितपणे आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि आमच्या कार्यक्रमांबद्दल अभिप्राय सूचना आम्हाला कळवत रहा. हे श्रोते आपल्या ईमेलमध्ये लिहित आहेत, नमस्कार, मी लक्ष्मण तोडकर, मी ज्येष्ठ नागरिकांचं काम करतो. दिनांक 16 जून 2026 रोजी संजीवनी विजयकुमार पाटील अंकली यांची मुलाखत ऐकली. खरंच मॅडम अतिशय ॲक्टिव्ह आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणच गावातील

0: सर्व गोरगरीब लोकांसाठी देखील त्या खूप मेहनत घेतात आणि संजीवनी पाटील यांची मुलाखत आपण प्रसारित केलीत यासाठी सांगली आकाशवाणीचे धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर दादा, आता आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत, ईमेल संपलेले आहेत.
1: बरोबर आहे, पण कार्यक्रमात समारोपापूर्वी आपण आपल्या श्रोत्यांना पत्रव्यवहारासाठी पत्ता कळवणार आहोत.
0: तर श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि या कार्यक्रमांमध्ये काही बदल, सूचना, अभिप्राय आम्हाला कळवायचे असतील तर यासाठी आमचा पत्ता आहे, सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली 80. तर श्रोते,
2: सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया योग संजीवनी हा कार्यक्रम.

0: नमस्कार. आजचा विषय आहे सजगता आणि तणाव कमी करण्यासाठी योग. वनस्पतींना जीव आहे, इतर मुक्या प्राण्यांना सुद्धा जीव आहे. वनस्पतींना जीव आहे परंतु त्या इतर सजीव प्राण्यासारख्या हालचाली करू शकत नाहीत. इतर प्राणी जरी माणसाप्रमाणे स्थानांतर करू शकतात तरीसुद्धा मानव हा त्यांच्याहून वेगळा आहे, कारण स्वतःची क्षमता काय आहे हे ते ओळखू शकतो. ही क्षमता जाणण्याची शक्ती म्हणजेच जाणीव. जाणणे म्हणजे समजणे किंवा ओळखणे. परिस्थितीचे भान व विषयाचे अवधान असणे म्हणजेच सजगता.
1: सजगता ही मुख्यतः दोन प्रकारात विभागली गेली आहे. एक बाह्य जाणीव किंवा बाह्य सजगता आणि दुसरी म्हणजे आंतरिक जाणीव किंवा आंतरिक सजगता. बाह्य विषयांची जाणीव म्हणजे बाह्य घटना, बाह्य विषय यांची जाणीव, तसेच शरीर करीत असलेल्या कृतींची जाणीव. ही बाह्य सजगता ठेवण्यासाठी योगासनांचा अभ्यास आपल्याला कसा उपयोगी ठरतो ते आपण पाहूया. जेव्हा आपण एखादे योगासन करून स्थिरमय व सुखमय अशी आसनाची अंतिम अवस्था प्राप्त करतो, त्यावेळी ही अवस्था प्राप्त करण्याकरता आसनामुळे शरीरावर जे काही ताण, दाब किंवा पीळ आल्या असेल त्याची जाणीव करून घेणे आणि नंतर शरीर ताणरहित करणे, ही झाली बाह्य सजगता. अशा प्रकारे योगासनांचा अभ्यास सजगपणे करून आपण प्रत्येक कृती करताना सजगता ठेवण्याची सवय अंगी बाणवू शकतो.
0: आंतरिक सजगतेसाठी आता प्राणायामाची उपयुक्तता आपण पाहूया. हृदय, मेंदू, रक्तवाहिन्या या निरनिळ्या संस्था ज्या आपण पाहू शकत नाही त्यांच्यासंबंधी आंतरिक सजगता धारण केल्यास ती आंतरिक स्थूल जाणीव झाली आणि या संस्थांच्या कार्यावर अमूर्त अशा मन, बुद्धी, आत्मा याची नियामक शक्ती आहे. हा विचार म्हणजे आंतरिक सूक्ष्म सजगता. प्राणायामाच्या अभ्यासामध्ये जेव्हा प्राण संकल्पना केली जाते म्हणजे श्वास घेताना मी या विश्वातील प्राणशक्ती आत घेऊन प्राणयुक्त होत आहे व श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे अशी संकल्पना करून श्वास प्रश्वासाची काही आवर्तने केल्यास त्याचा परिणाम असा होतो की मी श्वासावाटे आत घेतो तो ऑक्सिजन नसून त्यामागे असलेला प्रत्यक्ष प्राण आहे. ही संकल्पना साधकाच्या मनामध्ये हळूहळू दृढ होऊ लागते आणि मग शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या हालचाली, स्पंदने, कंपने ही सर्व जाणवण्या इतकी आंतरिक सजगता त्याला प्राप्त होऊ लागते.
1: ह्या बाह्य व आंतरिक सजगतेतून ताणतणाव कसे कमी करता येतात ते आपण पाहूया. ताण तीन प्रकारचे असतात. एक शारीरिक ताण, दुसरा मानसिक ताण आणि तिसरा भावनिक ताण. जास्त परिश्रम केल्याने जे ताण येतात ते शारीरिक ताण. शारीरिक क्षमता कमी होणे व पाठकण्याचे आरोग्य यामुळे बिघडते. योगासने व योगनिद्रेमुळे हे ताण नाहीसे होतात. बहुतेक आसने ही पाठकण्याभोवती फिरत असल्याने पाठकणा ह्याच्यामुळे लवचिक होतो. मज्जासंस्था उत्तम प्रकारे कार्य करतात. रक्तसंचार चांगला होऊ लागतो आणि ह्या सर्वांचे परिणाम म्हणजे मांसपेशीय आणि शारीरिक ताण नाहीसे होऊ लागतात. अतिविचार

विचार, वाईट विचार, अयोग्य विचार, अकारण वाटणारी भीती ह्या सर्व कारणांमुळे मानसिक ताण निर्माण होतात. एखाद्या क्षुल्लक घटनेवर जास्त विचार करणे हे सुद्धा मानसिक ताणाचे कारण ठरते. सजगतेने केलेल्या आसने, प्राणायाम आणि योगनिद्रेमुळे शरीराबरोबरच मानसिक ताणसुद्धा नाहीसे होतात. श्वसनगती नियंत्रित करून मन नियंत्रित करणे आणि त्यावर ताबा मिळवणे सहज शक्य होते.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि

0: शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात

26 केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सिसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7:11 आणि 10 सेकंद झालीत. प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी आदिती जोशी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोते हो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवनात आज अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगसाधनेचं मानवी जीवनातलं वाढतं महत्व यावर प्रकाश टाकला. आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 21 जून का ये दिन पृथ्वी के कुछ भूभाग पर साल में सबसे लंबी अवधि का दिन होता है और अंतर्राष्ट्रीय योग दिवस के कारण 21 जून का ये दिन विश्व के सबसे बड़े सामूहिक उत्सव का दिन भी बन गया है. विश्व के अलग अलग हिस्सों से योग की एक से एक अद्भुत तस्वीरें आ रही है. भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा देश, पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है.

0: आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक मानसिक बौद्धिक खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते। आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही स्वतः नेहमी योग शिकवतो, मग आसन प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, मग हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, मग काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला काही आसनं प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो। त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाही आहेत, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। म्हणजे नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मग मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे। हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील। आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही। त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे।
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे। योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे, त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय। त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे। चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते।

विशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. न्यूज ऑन एअर या ॲपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

श्रोतेहो, मध्यम लहरी 239°8.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, आज 21 जून 2026 वार रविवार, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता ऐकूया रामचंद्र गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन.
1: शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आजच्या संकीर्तनासाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या 12व्या अध्यायातील सुरुवातीची ओवी आहे. ह्या ओवीचा शब्दशः अर्थ अत्यंत सोपा आहे. माऊली म्हणताना म्हणते की तुझा जय जयकार असो, तू कशी आहेस तर शुद्ध निर्मळ आणि पवित्र आहेस आणि प्रसिद्ध पण आहेस, म्हणजेच दानशूर आहेस. आणि तू काय करतेस तर अखंड आनंदाचा वर्षाव करणारी माऊली आहेस, असा या ओवीचा शब्दशः अर्थ भावार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊलींना काय मतितार्थ सांगायचा याचा आपण विचार करणार आहोत. ज्ञानेश्वर इथल्या ह्या ओवीचा विचार जर आपण करायचा ठरवला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना आपले जे काही अध्याय लिहिलेले आहेत त्या 18 अध्यायापैकी 5 अध्याय जर आपण सोडले तर सर्व अध्यायाची सुरुवात माऊलींनी रूपकात्मक वर्णनानं केलेली आहे, म्हणजे नमनानं केलेली आहे. पण प्रस्तुत 12व्या अध्यायाची सुरुवात आईच्या रूपकाच्या वर्णनातून माऊलींनी केलेले. ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज ह्यांना साक्षात ब्रह्मच समजत होते, म्हणून त्यांनी आपल्या गुरूंच्या सूक्ष्म देहाचं स्थूल देहाचं वर्णन कोठेही केलेलं नाही. ते करत असताना सुद्धा त्यांनी ते वर्णन रूपकाच्या माध्यमातूनच केलेलं आहे. हा जर विचार आपण बघायचा ठरवला तर मागं 2-3 अध्याय आपल्याला मागं सरकावं लागेल. 10व्या अध्यायाचं जर बघितलं आपण तर 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूतीचा विस्तार माऊलींनी सांगितलेला आहे, आणि तो विस्तार करत असताना माऊलींनी 75 प्रकारच्या विभूती सांगितलेल्या आहेत. आणि हे सांगत असताना शेवटी माऊली मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत मीच भरलेलो आहे असे माऊली सांगते. 10व्या अध्यायातल्या 317व्या श्लोकामध्ये माऊली वर्णन करताना म्हणते आहे, आता पै माझे नि एके अंगे हे जग व्यापिले असे ह्या लागी भेदू सांडो नि सरिसे साम्ये मज. हे भगवंताचं भाषण आहे

कुण अर्जुनानं भगवंताचे विराट स्वरूप आपण प्रत्यक्षात बघावं असं मागणी केली. भगवंतानं तीही पूर्ण करायला सुरुवात केली आणि भगवंतानं पहिल्यांदा त्याला विश्वरूप दाखवलं. भगवंताचं विश्वरूप अर्जुनानं बघायला सुरुवात केली पण ते अत्यंत सौम्य विश्वरूप बघत असताना त्याला वाटलं की हे रूप आपल्याला समाधान देते, म्हणून ते समाधान देणारं रूप त्यानं बघायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला भगवंतानं ते समाधान देणारं रूप पुढं सरकवत नेलं आणि थोडंसं आकराळ विकराळ रूप दाखवायला सुरुवात केली, त्यावेळेला अर्जुनाची स्वारी घाबरली आणि अर्जुनानं सांगितलं, बा भगवंता, अरे तू सगुण रूपामध्ये माझ्या समोर राहा. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, काही हरकत नाही अर्जुना, तू म्हणतोयस तर मी सगुण रूपामध्ये तुझ्यासमोर साकार व्हायला तयार आहे. भगवंताची स्वारी साकारही झाली आणि साकार झाल्यानंतर भगवंतानं सांगितलं की अर्जुना, तुझा हा फार मोठा दोष आहे, दुर्गुण आहे. त्यावेळेला भगवंत म्हणाले, अर्जुना, तू अगदी गांवढळ दिसतोस. माझं खरं विश्वरूप जे आहे ते टाकून तू सगुण साकार रूपावरती प्रेम करतोस हे योग्य नव्हे. म्हणजे हे करणे म्हणजे माझं अंग सांडून जी छाया माझी प्रकाशमान दिसते

आपल्या मांडीवर घेते, झोपाळ्यात झुलवते, अंगावर बिंदली थाईत सोन्याचा असलेला कडदोटा घालते, स्तनपान देते, त्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट करते। त्याचप्रमाणे जी गुरुमाऊली आहे ती आई आपल्या साधकरूपी बाळाला कुंडलिनी रूपी शक्तीच्या मांडीवरती वाढवते, हृदयकोश रूपी पाळण्यात घालून झोके देते आणि सगळं करत असताना आम्हाला कोणतीही अपेक्षा स्वतःकडे ठेवत नाही। त्यामुळं ह्या गुरुमाऊलीला आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं मत। माऊलींची स्वारी वर्णन करताना एका ठिकाणी म्हणती आहे की आपल्या आईपेक्षा सुद्धा गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे। नाथ महाराजांची स्वारी नाथ भागवतामध्ये उपमा देत असताना स्वतःच्या आईला म्हणतात की ही आई सावत्र आहे, म्हणजे कमी प्रेम करणारी आहे, पण जी गुरुमाऊली आहे ती सख्या आईसारखी, म्हणजे श्रेय देणारी, म्हणजे मोक्ष देणारी आई आहे, म्हणून तिला अनन्य साधारण असं महत्व आहे। नाथ भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, उदरा बाहेरी घातल्या पाठी माता पुत्र स्नेहे कवळला उठी, बाहेरिले सुनी आपुले पेटी निजस्नेहे गोमटी गुरुमाता। म्हणजे संतांना त्यांनी माऊली ही उपमा त्यासाठी दिलेली आहे, ती आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करत आमच्यासाठी योग्य असलेल्या प्रत्येक गोष्टी आम्हाला देण्याचा प्रयत्न करते आणि आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी आनंदरूपी ज्ञान आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते। म्हणून या ओवीची सुरुवात करत असताना माऊली म्हणते, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे। आता माऊली आपल्या आईला म्हणते की तू आत बाहेर शुद्ध आहेस। आता शुद्ध हे विशेषण पाहिलं ते आपल्या गुरुला आध्यात्मिक स्वरूप सांगताना म्हणतात। आता शुद्ध म्हणजे तरी काय हो, तर जे आम्हाला पूर्ण ज्ञान आमच्या समोर देणार आहे की ज्या ज्ञानामुळं आमच्या अंतरंगामध्ये खरी सुचिरभूतता प्राप्त होणार आहे। आम्ही बाहेरनं कितीही स्नान केलं, बाहेरनं कितीही उत्तम प्रकारे शरीराचं लालन चांगून केलं, तरी आतलं शरीर स्वच्छ आहे का? महात्मे एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे, नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिदली रे, षडगुण गोंडे रत्न खचित साम सुंदरा शोभली रे। माऊली वर्णन करताना म्हणते की असा नऊ ठिकाणी फाटलेला देह, रक्त रेतानं हा शरीर भरलेला आहे, असं असताना ही आत जी शुद्धी प्राप्त व्हायची आहे ती शुद्धी संत महात्मे आम्हाला करून देतात, कारण संत हे मुळातच शुद्ध असतात। त्यांच्या संकतीमध्ये आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्यांच्या अनुषंगानं आम्हाला ही आत्मिक शुद्धी प्राप्त होते। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पुनित केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी। आता असं वर्णन करताना आपल्याला तीन दृष्टांत बघता येतील। आपल्या शास्त्रानं आम्हाला तीन वस्तू तीन गोष्टी फार पवित्र सांगितलेले आहेत। पहिली आहे काशी क्षेत्र, दुसरा आहे हिमालय आणि तिसरा आहे गंगा। ह्या तिन्ही गोष्टीचा आपण जर विचार करायला निघालो तर काशी क्षेत्रामध्ये मोक्ष आहे, पण तो मेल्यानंतर। हिमालयाचा विचार केला तर हिमालयामध्ये आम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत, पण त्यासाठी आम्हाला पैसा पाहिजे, आमचं शरीर पाहिजे आणि खडतरता पाहिजे। आणि तिसरी गोष्ट आहे गंगा। गंगा ही पवित्र आहे, पण ती पवित्र असताना त्यामध्ये अनेकांनी स्नान केल्यामुळं तिची पवित्रता कमी झालेली। पण ह्या सर्व गोष्टींची पवित्रता जर विचार करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर ह्या तिन्ही गोष्टी संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुण्य होतात, नवे नवे संत महात्म्यांच्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतं। ह्याचं वर्णन करत असताना एका ठिकाणी एका गोष्टीमध्ये संत महात्मे सांगतात की भगवंताचा जो अनन्य साधारण भक्त आहे, पुंडलिक भक्त, तो आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघालेला। त्याचा मुक्काम एका ठिकाणी एका आश्रमामध्ये कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये पडलेला। रात्रीची वेळ, पुंडलिकाची स्वारी समोर बसलेली, त्यावेळी त्याला काळ्याकुट्ट तीन स्त्रिया आलेल्या दिसल्या। स्वामींच्या आश्रमामध्ये आल्या, स्वामींच्या घरामध्ये काम केले, स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेर जायला निघाल्या, तसं त्यांचं संपूर्ण शरीर तेजपुंज दिसायला लागलं। हे त्यानं बघितलं पुंडलिकरायांनी, तेव्हा त्या स्त्रियांना त्यांना अडवलं आणि विचारलं, तुम्ही येताना तर अपवित्र मलिन दिसत होता आणि जाताना एवढ्या कशा काय तुम्ही तेजपुंज दिसताय, आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा त्या स्त्रियांनी सांगितलं, आम्ही ह्या जगामधल्या अत्यंत महान अशा पवित्र नद्या आहेत। आमचं नाव आहे गंगा, यमुना आणि सरस्वती, पण तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, त्यामुळं आम्हाला मलिनता प्राप्त होते, ती जाण्यासाठी आम्ही अशा थोर संत महात्म्यांच्या सन्निधामध्ये येतो आणि त्यांच्या

संगतीमुळं आमच्या ठिकाणी असणारी मलिनता पूर्णत्वानं नाहीशी होते आणि आम्हाला पुण्यस्वरूप प्राप्त होतं. त्यानं विचार केला, मी अपवित्र कसा काय? मी तर माझ्या आईवडिलांना तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन जायला निघालेलो आहे, मग मी पापी कसा? त्यावेळी त्याने सांगितलं की तू नुसतं आईवडिलांना घेऊन निघालेला आहेस, पण त्यांची सेवा कधी करण्याचा प्रयत्न केलास का? मग ह्याचे डोळे उघडले, मग त्यांना त्यांची सेवा करायला सुरुवात केली. आणि सेवा करत असताना ज्यावेळेला भगवंताची स्वारी समोर आली, त्यावेळेला पुंडलिकानं भगवंताच्या समोर वीट टाकली आणि त्या विटेवरती त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. मग महात्मे म्हणतात, ही जी संगती आहे, ही जी इच्छा आहे, ती इच्छा प्राप्त करण्यासाठी आमचं अंतरंग शुद्ध पाहिजे. ते शुद्ध करण्याचं काम संत महात्मे करायला तयार आहेत. म्हणून माऊली ओवीच्या सुरुवातीला म्हणते की जय जय वो शुद्धे. आमचं अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. मुळात जर आम्ही विचार केला तर आमचं अंतरंग शुद्ध नाही, आणि ते अंतरंग शुद्ध करण्याचं काम संत महात्मे आम्हाला करून द्यायला तयार आहेत. मग आता हे अंतरंग शुद्ध करायचं म्हणजे आम्ही मुळात काय करायचं? तर ते अंतरंग शुद्ध करण्यासाठी संत आम्हाला म्हणतात की त्यासाठी देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हो, त्यासाठी आम्हाला मंदिरामध्ये जायला सांगितलेलं आहे, त्यासाठी भगवंताची उपासना करायला सांगितलेलं आहे. आम्ही मंदिरामध्ये किंवा भगवंताच्या ठिकाणी जातो कशासाठी जातो? तर आमच्या ऐक सुखाच्या प्राप्तीसाठी. असा कधी आम्ही विचार केलेला आहे का की बा भगवंता तुझी आम्हाला प्राप्ती व्हावी म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे? उत्तर आहे, कधीच असं होत नाही. आम्ही फक्त स्वतःच्या सुखासाठी, मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, इस्टेट मिळू दे, पैसा मिळू दे, या असलेल्या बाह्य गोष्टीसाठी आम्ही जातो. पण असं कधी आम्ही गेलेलो आहे की भगवंता तुझं दर्शन व्हावं, तुझं स्वरूप प्राप्त व्हावं, शाश्वत आनंद प्राप्त व्हावा म्हणून जाणारे हजारामध्ये एखादा सुद्धा आम्हाला भेटत नाही. मग संत वर्णन करताना म्हणतात, ते प्राप्त होण्यासाठी मुळात आमच्या मनामध्ये शुद्धता पाहिजे. ती शुद्धता संत करून द्यायला तयार आहेत. ती शुद्धता करणार म्हणजे आम्हाला काही औषध देणार आहेत का? उत्तर आहे, नाही आहे. त्यासाठी माऊली म्हणते की ती शुद्धता करण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टीची सवय पाहिजे. कारण आमच्या संपूर्ण देहाचा जर आम्ही विचार केला तर ह्या संपूर्ण देहामध्ये भगवंताच्या आवडीचं एकमेव इंद्रिय आहे, ते म्हणजे मन आहे. मग हे मन जर भगवंताकडे वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर हे आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी एक माध्यम म्हणून वापरता येईल. पण आमच्या मनाला याची सवडच नाही आणि सवयच नाही. आम्ही जर आमच्या दिवसाचा दिनक्रमाचा विचार केला तर भगवंतासाठी आम्ही द्यायला आमच्याकडे बिनकामामुळे सवडच नाही आहे. बरं, संतांनी असं काही आम्हाला सांगितलेलं नाही आहे की दिवसभरामध्ये 24 तासापैकी 24 तास तू माझ्यासाठी खर्च कर. माऊली तर वर्णन करताना म्हणते की दे तुझं आई मोठके निमिषभरी, एक निमिष माझ्या भगवंतासाठी पुरेस आहे. पण ते निमिष कसं पाहिजे? आम्ही दिवसभर भगवंतासमोर देवळामध्ये बसलो, आम्हाला भगवान भेटेल का? तर नाही. संत वर्णन करताना म्हणतात, एक निमिष द्यायचं आहे, ते निमिष कसं पाहिजे? तर तनु मन धन दिले पंढरी राया. तन मन शरीर सर्व एकत्रीकरण करून भगवंतासाठी एक वेळ द्यायची. फक्त एक क्षण भगवंतासाठी खर्च करायचा आहे, पण तो क्षण प्राप्त करण्यासाठी, तो मिळवण्यासाठी मुळात आमच्या या देहाला त्या गोष्टीची सवय पाहिजे आणि त्या गोष्टीची आवड पाहिजे. ती आवड लागण्यासाठी, ती गोष्ट प्राप्त होण्यासाठी ह्या संत महात्म्यांच्याकडे जायचंय. पर हे संत कसे आहेत? तर उदार आहेत, प्रसिद्ध आहेत, दानशूर आहेत, आणि हे संत आम्हाला तो मार्ग दाखवायला तयार आहेत. म्हणून संत वर्णन करताना म्हणतात, यारे यारे सारे जण याते भलते नारी नर. म्हणजे आम्हाला भगवंतानं त्यासाठीच पाठवलेलं आहे, तुम्हाला हे देण्यासाठी. बरं, किती द्यायचं आहे हो? तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात, भगवंतानं आम्हाला पाठवलेलं आहे, शेर आछेर पावशेर धडा, जेवढा पाहिजे तेवढा ओढा, भरा गोण्या बांधा मोठा, आमच्या जिनसा नाही तोटा. म्हणजे भगवंतानं आम्हाला त्यासाठी पाठवलेलं आहे, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा आम्ही द्यायला तयार आहे, पण घेणं आमचं काम आहे. आम्ही म्हणतो, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, भगवंताची स्वारी त्यालाही तयार नाही आहे. भगवंत म्हणतो, परी आदरिले कर्मदैवे, म्हणजे कर्म तू करत राहा पण फलाची इच्छा न धरताना. आम्हाला हे कधीच जमत नाही, कारण आम्ही कोणतीही गोष्ट करायला सुरुवात केली की पहिल्यांदा आम्ही फळाचा विचार करतो. अहो, साधं गोष्ट आहे, आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो किंवा कुठलीही पूजा करतो, गुरुजी आम्हाला पहिल्यांदा काय सांगतात? मम मन आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. इथपर्यंत आम्ही थांबतो का? उत्तरेने द्विपद चतुष्पद संहिता नाम क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्य, म्हणजे आमची यादी भली मोठी लांबडी असते, पण त्या

याच्यासाठी आम्ही भगवंताला जे पाहिजे ते कधी अर्पण करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. भगवंतानं असं कधी आमच्याकडं मागितलेलं आहे का हो की तू पैसा अडका, तुझं सगळंच मला अर्पण कर. भगवान म्हणतो मला याची कशाचीच गरज नाही. तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात भगवंताला काय पाहिजे तर देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा जाहला, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला कशाचीही गरज नाही, आमचा जो भाव आहे, आमचं जे प्रेम आहे की जे भगवंताला प्रिय आहे ते प्रेम भगवंताला आम्ही अर्पण करायचं आहे. पण आमची स्थिती बरोबर उलटी आहे. आमची स्थिती कशी आहे हो, म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. आम्हाला देव असा भेटेल का हो? उत्तर नाही आहे. महादेव जर प्राप्त व्हावा असं आम्हाला वाटत असेल तर जे संत आमच्या समोर दानशूरपणानं आम्हाला सर्वस्व द्यायला बसलेले आहेत त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन जाणं आमचं कर्तव्य आहे. बरं, ते द्यायला बसलेले आहेत म्हणजे आम्हाला किती देतात तो? हात धरूनी मंदिरात ची नेले, साजणी गुरुने कौतुक केले. आम्हाला हाताला धरून घेऊन जायला तयार आहेत. नव्हे नव्हे, याच्या पुढं जाऊन तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य निळोबाराय वर्णन करताना म्हणतात मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते, त्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत चौरसू, निळामणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. निळोबाराय म्हणतात एवढे संत कृपाळू कनवाळू आहेत, आई न मुलाला कितीही मारलं रागवलं तरी मुलगा जेवल्याशिवाय आई कधीही एक घास भक्षण करत नाही. तद्वत संत आम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहेत, आमच्या समोर सर्व आणून ठेवायला तयार आहेत. बरं, देऊन देऊन आम्हाला किती देणार आहे तो? तर पूर्ण शाश्वत देणार आहेत की आम्हाला जी इस्टेट मिळणार आहे, जे ज्ञान मिळणार आहे, त्या ज्ञानामध्ये कुणीही वाटेकरी नाही. आमच्या बाहेरच्या इस्टेटीचा विचार केला तर अनेक वाटेकरी आहेत, पण ह्या इस्टेटीमध्ये आम्हाला पूर्णत्वानं स्वतःच्या मालकीचंही इस्टेट प्राप्त होणार आहे. ती मिळवण्यासाठी माऊली म्हणते की त्यासाठी अशा दानसूर संतांच्या महात्म्यांची सेवा करा. आता संतांची सेवा करायची म्हणजे त्यांच्या घरामध्ये धुणी भांडी करणं म्हणजे संतांची सेवा आहे का हो? तर नाही. माऊली वर्णन करताना म्हणते की संतांची खरी सेवा ती आहे तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंदी रंगले, नवसिये नवसिये माझे नवसिये ओ, पंढरीचे दैवत विठ्ठले नवसिये ओ. हो, भगवंताची खरी ती सेवा आहे. तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भगवंताचं नाम सदैव उच्चारण ही खरी भगवंताची सेवा आहे. बर, संतांनी आम्हाला किती दिलेलं आहे हो? संत वर्णन करताना म्हणतात त्यासाठी तू कुठं जायची गरज नाही, कुठं आम्हाला संसार सोडायला सांगितलेला नाही, या सर्वांमध्ये राहून. माऊली वर्णन करताना म्हणते असोनी संसारी जिव्हे वेगुकरी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. माऊली म्हणते की संसारामध्ये राहून आम्हाला कोणत्याही गोष्ट न सोडताना, नवे नवे कुठेही न जाताना. तुकाराम महाराज म्हणतात नलगे ते सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण, म्हणजे कुठेही न जाताना ठाईच बैसूनही आम्हाला भगवंताचं चिंतन करता येतं. बरं, भगवान तरी किती श्रेष्ठ आहे हो? भगवान म्हणतो तू कोणत्याही अवस्थेमध्ये मला हाक मार, निजल्याने गाता उभा पांडुरंग बैसल्या कीर्तन करिता डोले, मार्गी चालता असे मागे पुढे भक्तासी साकडे पडो नेदी. म्हणजे आम्हाला कोणतीही अडचण नाही, आम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये. महात्मे वर्णन करताना म्हणतात घरी दारी शय्ये रती सुखाते अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवश चिंतन करी. म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही विधिनिषेधाशिवाय आम्हाला हे भगवंताचं चिंतन करता येतं. मग महात्मे म्हणतात एवढा सवंग आणि सोपा परमार्थ आहे की ज्यामध्ये संत महात्म्यांच्या वाक्यावरती विश्वास ठेवून आम्ही ज्या वेळेला जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आम्हाला ते किती देणार आहे तो? अनवरत आनंदे वर्षतीये, अखंड आनंदाचा वर्षाव करणारं ज्ञान की ज्यामध्ये आम्हाला खरा आनंद प्राप्त होणार आहे. आमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे सुखाचे अनेक क्षण आहेत, पण संत आम्हाला प्रश्न करतात ते आनंदाचे क्षण सुखाचे क्षण किती वेळ आमच्या आयुष्यामध्ये राहिलेले आहेत तो? त्याला काहीतरी कालमर्यादा आहे. नवे नवे आम्ही वर्णन करताना म्हणतो की आजचा हा दिवस माझ्या आयुष्यामधला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे. संत आम्हाला प्रश्न करतात जी घटना लिहिणार, ज्या हातानं लिहिणार, ज्या वस्तूवरती लिहिणार आणि ज्या धातूनं लिहिणार ते सर्व पूर्णत्वानं शाश्वत आहे का? उत्तराने आज नाही उद्या त्या गोष्टीला नाश आहे, पण भगवंताचं जे नाम आहे त्या नामाला कधीही नाश नाही, कारण ते अविनाशी नाम आहे आणि तो जो आनंद देणार आहे त्या आनंदाला कोणत्याही प्रकारचं विरजण नाही. आनंदुरे आजी परमानंदुरे जया श्रुती स्मृती म्हणती गोविंदुरे, म्हणजे त्या आनंदाचं वर्णनही कुणाला करता आलं नाही असा शाश्वत आनंद की जो आमच्यापासून कोणीही हिरावून घेणार

0: नाही, तो आनंद संत आम्हाला द्यायला तयार आहे. बरं, संतांनी असं काही आमच्याकडे मागणी केलेली आहे का की तू तो आनंद आम्हाला देण्यासाठी तुझ्याकडची वस्तू आम्हाला दे? उत्तर, आम्हाला भगवंतानं किंवा संतांनी काहीही मागितलेलं नाही. फक्त भगवान काय म्हणतो, तर तू एक लक्ष मला दे. आम्ही लक्ष सोडून भगवंताला सर्व द्यायला तयार आहे, पण ज्यावेळेला आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला हा जो आमच्यापासनं लांब आहे, की ज्याचं वर्णन करताना माऊली म्हणते, तो हा विठ्ठल बरवा जो आमच्यासमोर भगवान आहे तोच आमच्या हृदयामध्ये आहे, पण तो संतांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. म्हणून माऊली वर्णन करताना म्हणते, जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. जाणून संतांच्याकडे जायचं आहे, कारण ज्यावेळेला आम्ही जाणून जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला संत आम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहेत. जाणूनी जे जन धरतील पंथ ते जाहले तवपदी संत. अहो, या संतांच्याकडे ज्यावेळेला जाणून जाऊ त्यावेळेला संत सर्वस्व द्यायला तयार आहेत. समर्थांची स्वारी वर्णन करताना म्हणते, देव तरी देव कासेची लंगोटी. आणि जर आम्ही नुसतंच विचारायला गेलो तर नाठाळाचे माथी हाणू काठी. समर्थ म्हणतात आम्ही सर्वस्व द्यायला तयार आहे, पण त्यासाठी भक्त बनून आम्ही ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला संत आम्हाला पूर्णत्वानं द्यायला तयार आहेत. ज्यावेळेला बालक बनून आम्ही आईकडे जातो त्यावेळेला आई आपलं सर्वस्व बालकाला अर्पण करते, मग संत ही आमची आई आहे. मग या आईकडं आम्ही ज्यावेळेला जाणार आहोत त्यावेळेला नतमस्तक होऊन बालकाची ज्या पद्धतीनं वागण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं मनामध्ये कोणतीही इच्छा अपेक्षा आकांक्षा न धरताना नतमस्तकतेनं ज्यावेळेला आम्ही संतांच्या समोर जातो त्यावेळेला संत आमचा अंगीकार करायला तयार आहेत. बरं, संत आम्हाला किती देतात, तो जाता जाता एखादं गोष्ट आम्हाला सांगतात, पण त्यामुळं आमच्या आयुष्याचा पूर्णत्वानं उद्धार होतो. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुकाराम महाराज वर्णन करताना म्हणतात, जाता जाता एखादी गोष्ट बोलून जातात पण त्यामुळं आमचं आयुष्य बदलू शकतं. ते सर्व ज्ञान प्राप्त होण्यासाठी, तो आनंद मिळवण्यासाठी ह्या संत महात्म्यांच्या माध्यमातून प्राप्त करायचे. पर हे संत एवढे दानशूर आहेत की आमच्यावरती सदैव आनंदाचा वर्षाव करायला तयार आहेत, आम्हाला पूर्ण आनंद द्यायला तयार आहेत. ह्या आनंदाची परिणिती प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेला या संत महात्म्यांच्या समोर नतमस्तकतेनं जाऊ, भक्त बनून जाऊ, आमचा अहंकार मीपणा अहमपणा ज्यावेळेला बाजूला ठेवून ह्या संत महात्म्यांच्या समोर आम्ही नतमस्तकतेनं जाऊ त्यावेळेला हा आम्हाला आनंद प्राप्त करता येतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी संत वर्णन करताना म्हणतात की ह्या संतांच्या समोर भक्त बनून ज्यावेळेला जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला ते पूर्ण ज्ञान आमच्या या देहामध्ये भरायला तयार आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना म्हणते की हा बोध आमच्या या देहामध्ये मुरवायचा आहे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. हा अनुभव जो आहे, हे जे भगवंताचं नाम आहे की जे संत आम्हाला द्यायला तयार आहेत की ज्याच्यामुळं आम्हाला शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार आहे, ते ज्ञान ह्या देहामध्ये मुरवलं पाहिजे. आणि ज्यावेळेला हे ज्ञान आम्ही मुरवण्याचा प्रयत्न करू, मुरवलं जाईल त्यावेळेला आमच्या ह्या देहामध्ये शाश्वत आनंदाची सुरुवात होईल, की जो आनंद आमच्याकडून कुणीही हिरावून घेणार नाही आणि आमचा देह पूर्णत्वानं आनंदमय शुद्ध बनून भगवंताच्या चरणाशी एकरूप होईल. आणि त्यावेळेला आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल, की जे माऊली वर्णन करताना म्हणते आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. की जो भगवान आमच्या समोराचा आहे तोच भगवान आमच्या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे. त्या विराजमान झालेल्या भगवंताशी एकरूप होऊन भगवंताच्या स्वरूपाशी आनंदमय पद्धतीनं आनंद प्राप्त करता येण्यासाठी ह्या संत महात्म्यांच्या ठिकाणी दृढ विश्वासानं आनंदानं त्यांच्या ठिकाणी ज्यावेळेला नतमस्तक होऊ त्यावेळेला ते आनंदानं वर्षाव करतील. तो आनंद कसा आहे, संत कसा वर्षाव करतात, ह्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणते आहे, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरथ आनंदे वर्षतीये. ते आनंदानं पूर्णत्वानं आमच्यावर वर्षाव करत आम्हाला शाश्वत सुख देतात. ते शाश्वत सुख संत महात्म्यांच्या संगतीमध्ये राहून प्राप्त करा आणि नरध्याची इति कर्तव्यता करा.
1: रामचंद्र गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी आमोणकर यांनी गायलेला अभंग.

किशोरी आमोणकर यांनी गायलेला अभंग आपण आत्ताच ऐकला. याबरोबरच शेतकरी बांधवांसाठी असलेला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांची रचना आणि संगीत अनिल अरुण यांचं. चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 जास्त जण बाधित. 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

0: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योगदिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला। यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय IIT बॉम्बे, NTPCC पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली। चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली। यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला।
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली। 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते। दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली। गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या। पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते। जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं। परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. NDRF आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री CJoseph Vijay यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात NEET UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 239°8 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz श्रोते हो, आपण ऐकत आहात महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट वर्णन न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता ऐकूया बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार.
1: बोला नाथ. अरे शकून सांग, अरे कोण पैसा देईल का ते बोल, अरे पाऊस पडेल का.

बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण एका कल्पक आणि धाडसी मुलीची कथा जाणून घेणार आहोत, जिनं लहान वयात आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर एक असा अनोखा शोध लावला ज्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. आणि ती मुलगी म्हणजे ॲड्रिनी माकोसिन्स्की. आज जगभरात एक तरुण संशोधक आणि कल्पक शोधक म्हणून ओळखली जाणारी ॲड्रिनी ही कॅनडामधील एक सामान्य विद्यार्थिनी होती. पण तिच्या जिज्ञासू वृत्तीनं आणि जिद्दीनं तिनं अशक्य वाटणारं कार्य शक्य करून दाखवलं. ॲड्रिनी माकोसिन्स्की हिचा जन्म 3 ऑक्टोंबर 1997 रोजी कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथे झाला. तिचं बालपण इतर मुलांच्यापेक्षा थोडंसं वेगळं होतं. लहानपणी तिचे आईवडील तिला महागडी खेळणी आणून देत नसत, तर तिच्या हातात जुन्या वस्तू, स्क्रू, ट्रान्झिस्टर्स दिले जायचे. त्यामुळं ॲड्रिनी लहानपणापासूनच वस्तू कशा काम करतात हे समजून घेण्यात आणि स्वतःला नवीन गोष्टी बनवण्यात रमू लागली. ती अतिशय संवेदनशील आणि विचार करणारी मुलगी होती. जेव्हा ती 15 वर्षाची होती तेव्हा तिची फिलिपिन्समधली मैत्रीण तिला भेटली. त्या मैत्रिणीनं ॲड्रिनीला सांगितलं की तिच्या घरात वीज नसल्यामुळं ती रात्री अभ्यास करू शकत नाही आणि त्यामुळं ती परीक्षेत नापास होत आहे. ही गोष्ट ऐकून ॲड्रिनी खूप अस्वस्थ झाली. तिच्या मनात सतत एक प्रश्न घोळत होता. आजच्या आधुनिक युगात मुलांना अभ्यासासाठी प्रकाश मिळत नसेल तर आपण विज्ञानाचा वापर करून त्यावर काय उपाय शोधू शकतो.

तिनं विचार केला, मानवी शरीर नेहमी उष्णता उत्सर्जित करतं. ही उष्णता म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच असते, ती वाया जाते. जर आपण या शारीरिक उष्णतेचं रूपांतर विजेमध्ये करू शकलो तर. याच विचारातून तिनं रात्रीचा दिवस केला, प्रयोग केले. अखेर 2013 वयाच्या अवघ्या 15 वर्षी तिनं एका अनोख्या टॉर्चचा शोध लावला. त्या टॉर्चला तिनं नाव दिलं पोकरी टॉर्च. या टॉर्चचं वैशिष्ट्य असं होतं, याला चालवण्यासाठी कोणत्याही बॅटरीची, सेलची किंवा सौर ऊर्जेची गरज नव्हती. ही टॉर्च केवळ हातामध्ये धरल्याने मानवी शरीराच्या उष्णतेपासून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालत असे. बेल्टियर टाईल्सचा वापर करून तिनं हा चमत्कार घडवून आणला होता. सुरुवातीला अनेकांनी तिच्या या कल्पनेवर विश्वासच ठेवला नाही. एवढी लहानशी मुलगी आणि बॅटरीशिवाय टॉर्च कशी बनवू शकते, असंही लोक म्हणाले. पण ॲड्रीनी खचली नाही. तिनं आपला प्रयोग यशस्वी करून दाखवला. तिच्या या अद्भुत शोधामुळं तिला 2013 गुगल सायन्स फेअर तिच्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांकाचं जागतिक पारितोषिक मिळालं. या शोधामुळे ती एका रात्रीत जगप्रसिद्ध झाली. ॲड्रीनी एवढ्यावरच थांबली नाही, तिनं आणखीन एक शोध लावला ज्याचं नाव आहे ई ड्रिंक. आपण जेव्हा गरम कॉफी किंवा चहा कपामध्ये ओततो तेव्हा त्यातून बरीच उष्णता वाया जाते. ॲड्रीनीनं अशा कपाची निर्मिती केली जो या गरम पेया उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करतो, आणि त्या विजेने आपण आपला मोबाईल फोन चार्ज करू शकतो. तिच्या या विज्ञानाचा वापर पर्यावरणपूर्वक पद्धतीने करण्याच्या कौशल्यामुळं तिला जगभरातून अनेक पुरस्कार मिळाले. जगामध्ये सर्वात प्रभावशाली तरुणांच्या यादीत तिची निवड झाली. ॲड्रीनीच्या जीवनप्रवासातून आपल्याला अनेक प्रेरणादायी संदेश मिळतात. पहिला संदेश म्हणजे साधने महत्त्वाची नसतात, तुमची कल्पकता जास्त महत्त्वाची असते. ॲड्रीनीकडं कोणतीही मोठी प्रयोगशाळा नव्हती. तिनं घरातील टाकाऊ वस्तू आणि सामान्य साधनामधून जगातील सर्वोत्तम शोध लावला. त्यामुळं संसाधनं कमी असली तरी आपण मोठं काम करू शकतो हे लक्षात येतं. आणि दुसरा संदेश म्हणजे समस्यांवर रडण्यापेक्षा उपायांवर भर द्या. आपल्या मैत्रिणीची समस्या पाहून तिनं केवळ हळहळ व्यक्त केली नाही तर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मुलांनो, तिसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे विज्ञानाचा वापर पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्हावा. तिचे शोध हे दाखवून देतात की आपण निसर्गाला आणि मानवी ऊर्जेला पूरक असे तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे जेणेकरून प्रदूषण वाढणार नाही. मुलांनो, ॲड्रीनी माकोसिन्स्की हिनं हे सिद्ध करून दाखवलं की एका छोट्या कल्पनेत संपूर्ण जगाला प्रकाशमान करण्याची ताकद असते. एका विद्यार्थिनीनं जागतिक स्तरावर विज्ञानाची नवी दिशा दाखवून दिली. जेव्हा कधी आपल्याला वाटेल की मी लहान आहे, मी काय करू शकतो, तेव्हा ॲड्रीनीची आठवण ठेवा. तिनंही तिच्या घरातील छोट्या खोलीतून एकटीनेच सुरुवात केली होती. आणि लक्षात ठेवा, निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली आहे, तिचा वापर करून पर्यावरणाचं रक्षण करणं आणि मानवाचं कल्याण करणं हे आपलं कर्तव्य आहे. बालमित्रांनो, आपल्या कल्पनेचा वापर करून ऊर्जेची बचत करूया. टाकाऊ वस्तूमधून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया आणि आपली पृथ्वी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रकाशमान बनवूया. कारण निसर्गाच्या सोबतीने विज्ञानाची खरी प्रगती होईल.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत सूर्यमालेतील बटू ग्रहांना. बालमित्रांनो, त्याआधी सर्वप्रथम आपण पाहूया मागील आठवड्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागील आठवड्यामध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता, नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून वर्तवलं गेलं, नंतर तो दुर्बिणीच्या साह्यानं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं होतं त्या शास्त्रज्ञाचं नाव ज्यानं हे गणिती नियम शोधले. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 प्रिन्सिपिया या ग्रंथात गतीचे तीन नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या नियमांनी आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या सूर्यमालेतील बटुग्रह या सदस्याकडं. बटुग्रह हे आपल्या सूर्यमालेतील छोटे खगोलीय गोळे आहेत. ते एखाद्या ग्रहासारखे साधारण गोल असतात आणि सूर्याभोवती फिरतात, पण त्यांचा सूर्याभोवतीचा मार्ग आणि कक्षा अंतराळातील इतर कचऱ्याने आणि लहान खडकांनी व्यापलेला असतो. त्यामुळं त्यांना संपूर्ण ग्रहाचा दर्जा न देता बटुग्रह असं म्हणलं जातं. बालमित्रांनो, प्लूटोचा शोध ही एक रंजक गोष्ट आहे. हा ग्रह सुद्धा पहिल्यांदा गणिती पद्धतीने आणि नंतर दुर्बिण

शोधला गेला. मागील भागात आपण पाहिलं युरेनसच्या कक्षेतील फरकांच्या वरून शास्त्रज्ञांनी युरेनसच्या कक्षेवर गुरुत्वीय प्रभाव टाकणारा एखादा ग्रह त्याच्या पलीकडे असावा असा अंदाज वर्तवला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी नव्या ग्रहाची आकाशातील जागा देणारं गणित मांडलं आणि नेपच्यून या ग्रहाचा शोध लागला. मुलांनो, त्यानंतर काही वर्ष युरेनस आणि नेपच्यून यांचं निरीक्षण करताना त्यांच्या कक्षेतील विचलन समजलं. त्यावरून न्यूटनच्या नियमांचा वापर करून नवव्या ग्रहाच्या अस्तित्वाबद्दल अंदाज वर्तवले गेले. 1930 क्लॉइड टॉम्बाग या खगोलशास्त्रज्ञानं शक्तिशाली दुर्बिणीच्या मदतीने या नवव्या ग्रहाचा शोध लावला. बालमित्रांनो, तेव्हापासून ते तुमच्या आई वडील, मोठी भावंड, शाळेत असेपर्यंत सर्व मुलांना शाळेत सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत असंच शिकवलं जायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला ना, मग आता 8 ग्रह कसे? मुलांनो, त्याचं असं झालं, 2006 वैज्ञानिकांनी ग्रह गोलाचे नियम बदलले. या नियमांना अनुसरून प्लूटोला मोठ्या ग्रहाच्या यादीतून काढून बटुग्रह बनवलं आणि मग सूर्यमालेत मुख्य 8 ग्रहच राहिले. नवीन शोध लावलेल्या वस्तूला नाव देण्याचा अधिकार लॉवेल या वेधशाळेकडे होते. त्यांनी सर्व जगातून नावांच्यासाठी प्रस्ताव मागवले. प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने या 11 वर्षाच्या ऑक्सफर्ड इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचवले. व्हेनेशियाला रोमन कथा आणि खगोलशास्त्रामध्ये खूपच रुची होती. तिला हे नाव संभाव्य काळ्या आणि थंड ग्रहासाठी योग्य वाटले. प्लूटो हे नाव संशोधक पार्सिवाल लॉवेल आणि टॉम्बाग यांच्या नावाचं एकत्रीकरण सुद्धा दाखवतं. बालमित्रांनो, तुम्ही जर प्लूटोवर गेलात तर तुमचा वाढदिवस 284 वर्षातून एकदा येईल. म्हणजे काय माहिती का, सूर्याभोवती एक चक्कर मारायला प्लूटोला सूर्याभोवती एक फेरी मारायला 284 वर्ष लागतात. बालमित्रांनो, प्लूटो शिवाय अंतराळामध्ये अनेक बटुग्रह लपलेले आहेत. त्यांचा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला. सिरीस हा मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मधील लघु ग्रहांच्या पट्ट्यात फिरणारा एकमेव बटुग्रह आहे. तो इतर बटुग्रहांच्या तुलनेत सूर्य आणि पृथ्वीच्या खूप जवळ आहे. एरिस हा प्लूटोपेक्षाही आकाराने मोठा आणि वजनानं जास्त आहे. हा सर्वात दूरचा बटुग्रह आहे जो नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडं स्थिर आहे. त्याचा शोध 2005 लागला आणि सुरुवातीला त्याला ग्रह म्हणून वर्गीकृत केलं होतं. हा शोध लाभलेला दुसरा सर्वात मोठा बटुग्रह आहे. त्याच्यामुळं एरिस आणि प्लूटो या दोघांनाही ग्रहांच्या श्रेणीतून बटुग्रहांच्या श्रेणीखाली आणण्यात आलं. हायमिया हा बटुग्रह

एक आहे. येथे एक दिवस फक्त 4 तासांचा असतो. वेगाने फिरल्यामुळं याचा आकार गोल न राहता अंड्यासारखा लंबगोल झाला आहे. पुढचा बटुग्रह आहे मेकमेक. हा बटुग्रह आपल्याला सूर्यमालेच्या बाहेरील भागात म्हणजे कुईपर पट्ट्यात आहे. हा दिसायला तांबूस रंगाचा आहे. तसंच त्याच्यावर गोठलेला मिथेन वायूचा बर्फ आहे. अंतराळात अजूनही असे शेकडो बटुग्रह आहेत ज्यांचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. ते सूर्यापासून खूप दूर असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश खूपच कमी पोहोचतो, त्यामुळं त्यांचा शोध घेणे अवघड जाते. बालमित्रांनो, आता जाणून घेऊया बटुग्रहांच्या वैशिष्ट्याबद्दल. बटुग्रहांच्या वातावरणात 98% नायट्रोजन, बर्फ आणि थोड्या प्रमाणात मिथेन व कार्बन मोनॉक्साईड आहे. हे आवरण त्याच्या पृथ्वीवरील बर्फापासून बनलं आहे. प्लूटोला 5 उपग्रह आहेत. नासाचे न्यू होरायझन्स हे एकमेव अंतराळयान प्लूटोजवळून गेलं आहे, ज्यानं या लघुग्रहाचे अनेक सुंदर फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. आपण न्यू होरायझन्स तसंच होयेंजर मिशन्स याबद्दल ऐकलं आहे. तुम्हाला शोधायचं आहे या मिशनबद्दलची माहिती. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. न्यू होरायझन्स तसंच होयेंजर मिशन याबद्दल तुम्ही ऐकलं आहे. तुम्हाला शोधायचं आहे या दोन्ही मिशनबद्दलची माहिती. गुपितं अवकाशाची यामध्ये आता इतकंच. तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज जून महिन्यातील तिसरा रविवार आहे. हा दिवस आपण फादर्स डे म्हणून साजरा करतो. आता ऐकूया सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेलं हे गीत.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी.

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी।

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. 9 न्यूज ॲट 9 इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.

0: Hello, Nandini speaking. Yes, Das dear. Hello, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा, अरे अरे पण ऐक तरी माझ, काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा, तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हो, नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो सांगेन सारं काही तिला. हो मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव मी लिटल टाईम दास. ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए फनी, चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉईनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब. यू नो मॉम, त्यानं मला. ओ मॉम, ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
0: काय क्लबचे मेंबर व्हायचंय? नो नताशा, तू त्या क्लबचे मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम, बट व्हाय? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम, व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबचे मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबचे मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
0: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
0: पण नता, तू नाही जा.

0: जायचंस. मी तुला जाऊ देणार नाही.
1: मॉम, दास अंकल आले होते का ग?
0: नाही.
1: पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर. देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
0: फोन होता त्यांचा. पण नाता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
1: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके.

0: मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या?
1: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं? ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नता, माय लिटिल बेबी. अगं, भीती वाटते ग मला.
1: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
0: नाही ग,
1: मग
0: भूताची नाही. मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
1: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी, हाऊ फनी मॉम. का ग? मी आता काही लहान आहे.
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
1: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
0: नता.
1: काय मॉम?
0: नता, तू इंडियात जाशील आजीकडे?
1: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे. खूप खूप मजा येईल.
0: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
1: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
0: तसं नाही ग नता, तसं नाही.
1: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम? तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम?
0: नता नता, कसं सांगू तुला? ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता? ऐक नता, नता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
1: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
0: नाही.
1: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
0: नता, दास अंकल प्रपोज मी.
1: व्हॉट?
0: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
1: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, मॉम आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्यांना फोन करायलाच हवा.
0: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
1: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
0: नता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं, तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. हं, तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
1: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

हेलो हेलो, आई मी बोलते है, आई मी बोलते है, न्यूयॉर्क हूँ। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस? हाँ, आणि भाई वहिनी? हाँ ठीक आहेत ना। ए कुणाला चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हाँ हाँ हाँ हाँ अगं मी ना, हाँ मी फोन अशासाठी करते आहे की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो हो हो, कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई, ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही नाही, मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी।

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला असंच करायचीस, सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची, अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेले दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय ना तशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन ग मी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
0: आजी. ए आजी,
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला, तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली.

0: होती आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी म्हणजे तुझ्या बाबानी ग चक्क मागणी घातली की ग तिला, झालं झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का.
1: थांबलीस का ग्रँडमा, सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
0: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा, डॅडचा
0: का ग?
1: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा, कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी आजी आजी आजी बोल ना, रागावलीस? मी काय करू ग्रैंडमा, सांग ना। मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलतही नाही।
1: खरंय ग तुझं, जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला। जा जा हं।
0: जाऊ ग्रैंडमा, खरंच जाऊ? ओ हाऊ नाईस, ओके।
1: पण हे बघ, सातच्या आत घरात ये हा।
0: बरं,
1: खरंच काय करावं या पोरीनं, तरी चार दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना। सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी, पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं। आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच। काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ।

0: ते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतेस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच चपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अगं तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स? होळी गाई. अगं असं महिना दोन महिन्यात थोडाच शिकता येतो का डान्स?
1: का, मी थोडीच इथून जाणार आहे. अगं मी आता तुझ्या बरोबरच राहणार अगदी कायमची.
0: काय नताशा, अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही

0: अडचणे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगं, ज्याचा त्याचा आधार त्यानं सोडून कसं चालेल? नता सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही ग, कोणी नाही तुला. ते ब्लड रिलेशन सांगणारे हे लोकसुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडत आहेत, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. हो, वेअर शुड आय गो? सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेवर गो टू मॉम ग्रँडमा. आय विल नेवर गो टू मॉम, नेवर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, stand by myself, by myself. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआर या ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतारवादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं आशुतोष. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि आज के दौर में किसी भी देश की आर्थिक और सामरिक शक्ति उसके समुद्री सामर्थ्य पर काफी हद तक निर्भर करती है. इसलिए भारत अपनी समुद्री क्षमताओं को लगातार मजबूत कर रहा है. पश्चिम बंगाल की राजधानी कोलकाता में श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरगाह पर आज स्वदेश निर्मित 3 युद्धपोतों को भारतीय नौसेना में शामिल करने के बाद प्रधानमंत्री ने यह बात कही. इसमें अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS दुनागिरी, संशोधक और अग्रय शामिल हैं.
6: भारत आज अपने पूरे मैरिटाइम इकोसिस्टम को सशक्त बना रहा है. इसलिए आज भारत अपने बंदरगाहों का आधुनिकीकरण कर रहा है, नई क्षमता तैयार कर रहा है, नई कनेक्टिविटी बना रहा है, नदी जलमार्गों का विस्तार कर रहा है, मल्टी मॉडल लॉजिस्टिक नेटवर्क विकसित कर रहा है. सागरमाला जैसे अभियान इसी व्यापक सोच का हिस्सा है.
5: रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता का उल्लेख करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि वर्ष 2014 में भारत दुनिया के सबसे बड़े रक्षा आयातकों में शामिल था, लेकिन सरकार के प्रयासों और नीतिगत सुधारों के कारण रक्षा उत्पादन में उल्लेखनीय वृद्धि हुई है. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि ये तीनों पोत देश के राष्ट्रीय हितों की रक्षा और हिंद महासागर क्षेत्र में समुद्री सुरक्षा सुनिश्चित करने के लिए पूरी तरह तैयार हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अंतर्राष्ट्रीय योग दिवस को वैश्विक उत्सव बनाने के लिए विश्वभर के लोगों के प्रति आभार व्यक्त किया. सोशल मीडिया पोस्ट में आज प्रधानमंत्री ने कहा कि योग विभिन्न